श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: सभासदैति।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: तुमचा सुविचार, कठीण वेळेतच खरे मित्र ओळखू येतात. सुखात सगळे साथ देतात, पण दुःखात जे उभे राहतात तेच आपले असतात. अचानक नोकरी गेल्यानंतर एक मित्र पैसे देऊन मदतीला आला, तेव्हाच त्याची खरी मैत्री समजली. तर श्रोते हो, यावरून आपल्याला कळतं की कठीण वेळेतच खरे मित्र आपण ओळखू शकतो.
1: श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची, आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 14 मे। हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात अत्यंत तेजस्वी आहे। छत्रपती संभाजी महाराज जयंती। स्वराज्याचे दुसरे छत्रपती, थोर राजनीतिज्ञ आणि पराक्रमी योद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती। वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षापर्यंत त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि स्वराज्याची पताका उंच ठेवली। शौर्याचा वारसा। आजचा दिवस आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या तत्वांवर ठाम राहण्याची प्रेरणा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि स्वराज्याचे रक्षक त्यांच्या अचाट धैर्याला आणि बलिदानाला आज सारा महाराष्ट्र वंदन करतोय। आज पुण्यतिथी आहे जगदीशचंद्र बोस। वनस्पतींनाही जीव असतो हे सिद्ध करणारे महान भारतीय शास्त्रज्ञ। आणि आजची बोधकथा। जेव्हा शंभूराजे लहान होते तेव्हा शिवरायांनी त्यांना विचारलं, बाळ शंभू, संकटात सापडल्यावर काय कराल? तेव्हा बाल संभाजी महाराज निधड्या छातीने म्हणाले, आबासाहेब, वाघ कधी संकटांना घाबरत नाही, तो संकटांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना फाडून काढतो। पुढील आयुष्यात त्यांनी हेच करून दाखवलं। 9 वर्षात 120 लढाया लढल्या पण एकही ते हरले नाहीत। तात्पर्य हेच, भीती ही मनात असते। एकदा तुम्ही भीतीवर विजय मिळवला की जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही। तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवता आणि आपल्या स्वाभिमानासाठी उभे राहता। तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो। परिस्थिती समोर झुकण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची जिद्द ठेवा, यश तुमचंच असेल। तेव्हा ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

श्रीराम समर्थ चौदा मे विषयाची व लौकिकाची आस सोडावी. आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना, मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात हे कारण का सांगावे. बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील, त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवी पेटवता येतो आणि घरही जाता येते. त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावा असा वाटतो. मी त्याला म्हटले, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले. चांगले कर्म आड येत नाही असं थोडेच आहे. वाईट कर्म कोणालाच सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. मागे जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो असे म्हणतो, आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले. दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एखादा तरी भगवंताची आठवण होईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही. राजासुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावे, याहून अधिक काय पाहिजे? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रतीती येते, मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल? प्रेम येईल जेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही, मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे. लग्नाआधी मुलीला 10-5 जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले म्हणजे मग विषयाचे प्रेम कुठे आले? भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे, एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणूसंवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्या अनुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाण आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाण आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाणाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसित केलेले वाण जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाणं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निवळ एकाच वाणाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त आहे सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी. पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनीसुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 PPM फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: मनुष्य नमस्कार करायला खाली वाकला की आपल्याकडे शतायुषी भव असा आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. आशीर्वाद घेणाऱ्यालाही त्यानं जरा बरं वाटतं. 100 वर्ष जगता आलं तर कुणाला नको आहे. या जगातल्या वाईट गोष्टी गृहित धरून सुद्धा ते अशा विविधतेनं नटलेलं आहे की तिथं जास्तीत जास्त राहावंसं वाटणं साहजिक आहे. दुपारच्या भाकरीची पंचायत असलेला भिकारी सुद्धा प्राण टाकायला तयार होणार नाही. माणसाची जिजीविषा जगण्याची इच्छा फार दांडगी आहे. तेव्हा म्हातारपणी माणसाला परवडेल, पण ते उपभोगाचं सामर्थ्य कायम राहून हे सारं खरं असलं तरी वार्धक्याबरोबर शरीर थकत जातं हेही सत्य आहे. त्यामुळे आयुष्य कमी होत जाणारच. ते टाळणं माणसाला जमलेलं नाही. तेव्हा आयुष्यात ऐन बहर कायम आहे. तोपर्यंत जशी सुख उपभोगायची तशी काही सत्कृत्याचं पुण्यही माणसानं जोडलं पाहिजे. असं म्हटलेलं आहे की शरीर शाबूत आहे, रोग जडलेले नाहीत, वार्धक्य अजून दूर आहे, इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली नाही, आयुष्य संपत आलेलं नाही. तोपर्यंत शहाण्या माणसानं पदरी काही श्रेय पुण्य कीर्ती जोडावी. ही संधी एकदा हुकली की पुन्हा येणार नाही. इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली नाही तोपर्यंत नुसता उपभोग घेण्यापेक्षा माणसानं अधिक काही चांगलं करावं. वय पुढं गेलं की मागं वळता येत नाही. त्यावेळी धावाधाव करून काही उपयोग नसतो. पुण्य जोडावं म्हटलं तरी शरीर साथ देत नाही. आणि मग चित्रगुप्ताच्या जमा खर्चात त्यांच्या खाती काहीही श्रेय जमा होत नाही. ही शिल्लक साऱ्या आयुष्यभर थोडी थोडी वाढवावी लागते. घर पेटल्यावर विहीर खणायला लागणं मूर्खपणाचं होय. पुढं येणारं संकट गृहित धरून आधीच तरतूद करायला हवी. पुण्य जोडायचं सोडाच, पण आयुष्यभर मनुष्य अहित करण्यातच गुंतलेला असतो. पण लोकांचं अहित करताना तो स्वतःच्या हिताला चूड लावित असतो. व्याघ्रीव तिष्ठती जरा परजयंतीयंती रोगाश्च शत्रव इव प्रहरंती देहम आयुही परिसवृत्ती भिन्न घटा दिवाभ्यो लोकस्तताप्य हितमाचरती चित्रम. म्हातारपण भेडसावीत आहे, रोग देहावर आघात करतायत, आयुष्य फुटक्या मडक्यातल्या पाण्यासारखं गळून जात आहे, तरीही माणूस अहिताचं आचरण करतो हे खरं म्हणजे मानवी जीवनातलं एक आश्चर्यच आहे. माणसाच्या स्वभावातली हीच तर खरी गंमत आहे. तारुण्यात त्याचा जोश असा काही असतो की आपल्याला म्हातारपण येणार आहे हे तो विसरून जातो. एवढंच नव्हे तर आजच्या म्हाताऱ्यांना तो म्हातारे म्हणून हिणवतो. त्यांच्या शारीरिक दुर्बलतेची कुचेष्टाही करतो. त्यांच्या परावलंबित्वाचं भांडवल करतो. गंमत अशी की कोणतंही नातं याला अपवाद नाही. आज कोणत्याही कुटुंबात डोकावून पाहिलं तर तरुण पिढीला त्यांच्या शारीरिक दुर्बलतेची कुचेष्टाही करतो. त्यांच्या परावलंबित्वाचं भांडवल करतो. गंमत अशी की कोणतंही नातं याला अपवाद नाही. आज कोणत्याही कुटुंबात डोकावून पाहिलं तर तरुण पिढीला म्हातारी माणसं नकोशी झाल्यासारखी दिसतात. त्यांची अडगळ वाटू लागते. त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकावंसं वाटतं. हे म्हातारी आपलं तरुणपण विसरलेले असतात. हेही लोक त्या काळात थोडंफार असंच वागलेले असतात. पण हे विसरल्यानं दोन पिढ्यातली तेढ वाढतेच आहे. म्हाताऱ्यांनी थोडा विचार केला की तरुणपणी आपणही थोडं तरुणांसारखेच होतो

0: हेलो मन भवन,
1: हाँ ताई नमस्कार धन्यवाद।
0: नमस्कार।
1: कसे आहेत आपण सर्व?
0: मजेत हो।
1: काय नाही बघा ताई, मस्त आहे, स्वस्त आहे, निरोगी आणि मन भावन रेडिओच्या कार्यक्रमाचा आनंद घेतोय मोबाईल ऍप वर का?
0: मस्त मस्त।
1: त्याच्यामध्ये आमच्या सर्वांच्या लाडक्या म्हणजे जय श्री ताई, म्हणजे बोलणं खूप छान बघा तुमचं बरं का?
0: हो हो, बोला बोला।

0: मन भवन।
1: हाँ हॅलो मन भवन, नमस्कार मॅडम।
0: नमस्कार,
1: मी हिंगोली जिल्हा कळमदुरी तालुका मोहन सिंग ठाकूर बोलावलो मॅडम।
0: स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
1: थँक यू, धन्यवाद
0: कुठलं गाणं ऐकायचं आज?
1: फिल्म आहे साजन चले ससुराल, आणि त्याच्यामध्ये एक गीत आहे बघा, गोविंदा कादर खान शक्ती कपूर वर चित्रगीत झालंय, आणि गीताचे बोल आहे, मैं हूँ एक नंबर गवैया, मेरा नाम है राजा रजैया।
0: मैं हूँ एक नंबर गवैया।
1: हा हा, गोविंदा शक्ती कपूर आणि कादर खान या तिघांची जराशी गाण्याची भेंडा भेंडीच म्हणजे तट चलते।
0: हो हो हो, नोकझोक झाली त्याच्यात बरोबर।
1: हा हा हा मॅडम, मॅडम आता मी शेतामध्ये आहो, मशी आमच्या चराल्या, तिळ कापणं चालू आहे मॅडम, तिळ कापायले। हा
0: काय भाव आहे तुम्हाला सध्या?
1: मॅडम आता सध्या तर काही चालूच आहे, म्हणजे 8-8.5 हजार रुपये क्विंटल न जाते।
0: बर बर,
1: हो 8.5, म्हणजे आता पहिल्यांदा मार्केट नव्हतं तिळायचं, पण या 2-4 वर्षांमध्ये इकडे आमच्याकडे मार्केट जास्त झाल्यामुळे पहिल्यांदा भाव 13-14 हजार होता, पण उत्पन्न जास्त व्हायले, लोक टाकायले, त्याच्यानं आपण मध्ये भाव काय वरून कमी व्हायला काय घे, व्यापारी आता 8.5-9 हजारापर्यंत घ्यायले। हो मॅडम,
0: ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं। धन्यवाद।
1: थँक्यू, धन्यवाद मॅडम।

0: भवन।
1: नमस्ते,
0: नमस्ते, स्वागत
1: मी वडोदा पानवे तालुका मुक्तनगर इथून बोलतो, नारायण खेळकर।
0: आहे तुमचं हॅलो मन भवनच्या कार्यक्रमात।
1: तापमानात वाढ झालेली आहे, आता 44 लोक गेलं।
0: हो ना, खूप वाढलंय तापमान या वर्षी, जास्त आहे।
1: हो
0: हो,
1: जास्त एकदम। हो
0: त्यामुळे लोकांचं सगळं चित्तच नाही लागत आहे, हो ना।
1: काहीच नाही, जेवण पण लागत नाही, काहीच नाही।
0: कुठलं गाणं ऐकायचं आहे आज?
1: ते लावणी ऐकायची एक माझ्या पाळाला पिकलाय आंबा, सुरेखा पुणेकर।
0: बरं,
1: हो
0: ऐकवते।
1: नाव सांगतो काही, माझ्या मुलाचं नाव कुंदन खेळकर आणि कुणाल खेळकर ज्ञानेश्वर पितू, या सर्वांना आनंद द्यायचा।
0: बरं, चालेल, ऐकवते।
1: हो ताई, धन्यवाद।

0: हेलो मैम भवन।
1: हेलो मैम भवन, नमस्कार मैडम।
0: नमस्कार, स्वागत है तुमचं कार्यक्रमात।
1: धन्यवाद मैडम। मी ताराम बोरसे, करजगाव तालुका, कोकण जिल्हा जालना। कसे आहेत मॅडम आपण?
0: मजेत आहोत।
1: आम्ही पण शानदार, आणखी मजेतच आहोत।
0: अरे वा,
1: मला आजच्या कार्यक्रमामध्ये संधी नारंगी मधलं टायटल सांगते मॅडम ताई।
0: कुठलं टायटल सॉन्ग? मोसंबी नारंगी। बर बर बर, नक्की ऐकवतो।
1: हा धन्यवाद ताई, धन्यवाद।

0: हेलो मनभावन,
1: नमस्ते मैडम
0: नमस्ते।
1: साहेब राव पटेल आशी आला तालुका जाफरा जिल्हा जालना से बात करते हैं मैडम।
0: नमस्कार।
1: आजच्या कार्यक्रम मध्ये गायकाचे चित्रपट ले राजा आहे सर हिंदुस्थानी मधला परदेशी परदेशी जान नाही
0: परदेशी। बर बर,
1: गीत ऐकायचं
0: ऐकवते?
1: मला।
0: हो, नक्की ऐकवते हे गाणं।
1: आणि
0: धन्यवाद।
1: तुम्ही एक मित्राचे नाव सांगायचे होते
0: हो,
1: बरोबर तुम्ही गीत ऐकू शकता। आणि
0: नक्की
1: धनंजय वाघ विजय बाईस अशोक पाटील सर्वांच्या समावेशी गीत ऐकायला द्या आम्हाला।
0: ऐकवते। सर्व श्रोत्यांच्या सह आपण हे गाणं ऐकूया छानसे। धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हॅलो मनभावन.
1: हॅलो शुभांगीताई, नमस्कार.
0: नमस्कार, स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद.
0: कसे आहात आपण?
1: फार छान आहेत, आनंदी आहोत आम्ही, सुखात आहोत. तुम्ही आपण कसे आहात ताई?
0: मजेत आहोत अगदी.
1: प्रतीक्षा होती आपल्याशी बोलण्याची, मध्यंतरी सकाळी लावून पाहिला आम्ही. म्हणलं आमचा परिचय, आमच्या बहिणी आहेत, म्हणलं दिदी आहेत आमच्या.
0: हो ना हो.
1: मला आम्हाला मुक्ताबाईच्या मंदिरात यायचं एखाद्या वेळेस. आम्ही तुम्ही पण ताई, ओम जय संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज दर्शन घ्या, शांती मिळेल.
0: हो हो, अगदी अगदी अगदी नक्की.
1: आणि आता जशी पत्नी पतीची कसे वाट पाहते, झाल्या तिन्ही सांजा करून सिंगार सांगा, वाट पाहते मी येणारच साजन माझा.
0: वा वा वा, बर.
1: तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते आणि गीतकार आणि सुप्रसिद्ध गायिका, महान गायिका उषा मंगेशकर दीदी यांनी गायलेलं फार सुंदर गीत आहे.
0: बर, नक्की ऐकते. कुणाला डेडिकेट करायचं तुम्हाला सॉन्ग?
1: डेडिकेट आमचे एक उद्योगपती आहेत मोठे, शिक्षण क्षेत्रातले एकमेव अग्रेसर कार्यकर्ते आहेत आणि संस्थापक अध्यक्ष, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विलास पाटील सावंत जालना, आणि ऍडव्होकेट आमचे माझे भाषेत विलास पाटील भुतेकर, साहेबराव पाटील, अभिमान साबळे, बळीराम साबळे, जय राम हरी कदम, नानासाहेब घुगरे, सय्यद जलाल भाई.
0: हो
2: नवीन.
1: ओके ताई,
0: नमस्कार.
2: नमस्कार, घ्या तेवढं गीत आमचं.
0: नक्की ऐकवते, धन्यवाद.
1: हो हो, नवीन नवीन
0: ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM.
1: काही हे नवीन स्रोत आहेत आपली.
0: अच्छा, ओके.
1: यांना आता रेडिओ कर वळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, आम्ही कार्यकर्ते तुमचे.
0: वा वा, नक्की नक्की. तुमच्यासारखे श्रोते, दर्दी श्रोते असले की आमचा उत्साह अजून वाढतो चांगलं करण्यासाठी.
1: जास्तीत जास्त युवा पिढी कशी वळण याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
0: वा वा, धन्यवाद. खूप खूप आभार तुमचे.
1: जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.
0: खरंय,
1: ज्ञान दिल्याने वाढत. जसा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, त्याचप्रमाणे पुण्याचं काम करतो आम्ही. योगदान फार मोठं, आम्ही वक्ते झालो तुमच्या आकाशवाणीने. फार
0: तुमचं योगदान, तुमचं सहकार्य अनमोल आहे
1: ताई. फार आनंद वाटला तुमच्याशी बोलून.
0: चालेल चालेल, ऐकवते गाणं.
1: पुनश्च एकदा धन्यवाद, फार फार आभारी, धन्यवाद.

0: हेलो मन भवन, कौन
1: मैडम, मी लिया बुजुर्ग बोल रहे, सुभाष दांगो पाटिल, लिया
0: बोलता है? अच्छा,
1: बुजुर्ग, लिया बुजुर्ग, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा।
0: स्वागत आहे. बोला, कुठलं गाणं ऐकायचं आहे आज?
1: हाँ, मला एक भक्तिगीत पाहिजे मॅडम, खरंच बोलूला।

0: हॅलो मनभावन,
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वडवणी, जिल्हा बीडीतून बोलतो मॅडम.
0: नमस्कार. आज हॅलो मनभावन मध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: सध्या आंब्याचं सीजन आहे ना मॅडम, त्यानिमित्त एक गीत ऐकायचं होतं.
0: सांगा.
1: तोतापुरी तोतापुरी हे गीत नाही का आंब्यावरच?
0: बर,
1: ते ऐकायचं होतं.
0: बर, ऐकवते.
1: धन्यवाद. आणि आमच्या सोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, आमचे काका बळीराम साबळे, रामहरी कदम, विजयकांत कदम, मारुती भोसले, नारायण शिर्के, दत्तात्रय डाके पाटील, दत्तात्रय मुंडे, श्रीराम मुंडे, वसंत बापू जकाते, यांच्या सोबत आपणही या गीताचा आनंद घ्या मॅडम.
0: हो, नक्की सर्व श्रोत्यांसह ऐकू.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की फक्त उष्णता नाही तर त्यासोबत येतात त्वचेच्या अनेक समस्या सुद्धा. टॅनिंग, पिंपल्स, ऑइली स्किन आणि निस्तेजपणा, विशेषतः महिलांसाठी घर, काम आणि स्वतःची काळजी यामध्ये संतुलन राखत असताना स्किन केअर कधी कधी राहून जाते. पण लक्षात ठेवलं पाहिजे की सुंदर दिसणं म्हणजे फक्त मेकअप नाही तर निरोगी त्वचा हे फार महत्वाचं आहे मैत्रिणींनो. म्हणूनच आज आपण घेऊन आलो आहोत एक खास आणि अत्यंत उपयुक्त असा विषय, उन्हाळ्यात महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. त्या आपल्याला नक्कीच याविषयी गाईड करणार आहेत. आपण नक्कीच त्यांच्याशी गप्पांमधनं या सगळ्या आपल्या प्रश्नांविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅम.
2: तुमचं स्वागत आहे रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये.
3: थँक्यू मॅम अँड थँक्यू रेडिओ मनभावन.
2: तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की उन्हाळ्यात महिलांच्या त्वचेवर नेमके कोणते बदल दिसून येत असतात.
3: स्पेशली उन्हाळ्यात असं होतंय की आपली स्किनला ऑइल प्रोडक्शन हे जास्त होतं, कारण घाम येतो आपल्याला, घामामधून घाम आणि ऑइल हे एकत्र होतं आणि त्याच्यामुळे चिकटपणा वगैरे असं जाणवतं. सो यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो तर एक छान असं जेंटल क्लिन्झर वापरू शकतो. त्यानंतर आपण छान मॉइश्चरायझर जे जेल बेस असेल असं आपण युज करू शकतो. त्यानंतर सनस्क्रीन तर मस्ट आहे. आणि जे प्रॉब्लेम म्हणाला तुम्ही, तर प्रॉब्लेम असे येऊ शकतात की ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम उन्हाळ्यात जास्त येतो. ठीक आहे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना टी झोनवर वगैरे थोडंफार ऑइल दिसतं. पण ऋतू जसे बदलतात, आजकाल तुम्ही पाहताय वेदरमध्ये भरपूर चेंजेस येतात. ते चेंजेस आल्यामुळे कधी अचानक वाटतंय की खूप ड्राय झाली स्किन, कधी अचानक वाटतं की खूप अशी ऑइल येत आहे, असे बरेच सारे चेंजेस आपल्या स्किनमध्ये येत राहतात.
2: पण मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा महिलांची जी स्किन असते किंवा त्वचा असते ती अतिशय संवेदनशील असते. मग त्यावेळी नेमकी कशी काळजी घेतली गेली पाहिजे.
3: महिलांची स्किन नक्कीच खूप सेन्सिटिव्ह असते आणि पुरुषांची जो लेअर म्हणू शकतो आपण स्किनचा लेअर, तर पुरुषांचा थोडा जाडसर असतो आणि स्त्रियांचा थोडा पातळ असतो सोप्या लँग्वेजमध्ये. तर त्याच्यामुळे काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं. स्त्रिया जेवढं काळजी घेतील स्किनची तेवढीच त्यांची स्किन नितळ निरोगी अशी असणार आहे. ठीक आहे. त्यासाठी काळजी म्हणजे उन्हाळ्यात स्पेशली काय काळजी घ्यावी, तर सनस्क्रीन मस्ट आहे.
2: बर.
3: सनस्क्रीन जो रोल प्ले करतो तो अजून उन्हाळ्यात काही दुसरं प्ले नाही करू शकत, किंवा तुमच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून सनस्क्रीनच आहे.
2: बर.
3: आणि डे स्किन केअर उन्हाळ्यात स्पेशली हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. जसं मी हिवाळ्यात सांगते की रात्री नाईट स्किन केअर खूप छान वर्क करतं, उन्हाळ्यातही करतं, बट डे स्किन केअर उन्हाळ्यात खूप मॅटर करतं.
2: बरोबर. बरोबर. जसं तुम्ही म्हणाल की सनस्क्रीन खूप आवश्यक आहे, पण मग त्यासाठी नेमकं तो जो SPF त्याचं प्रमाण असतं ते किती असावं.
3: SPF हे प्रत्येक ब्रँड वेगळं त्यांचं एक मेजर लाईन असते, त्या मेजरमेंट नुसार वेगवेगळं असतं. बट तुम्ही SPF आता जळगावसाठी स्पेशली जर विचार करत असाल तर 30-50++.
2: ओके.
3: ठीक आहे. PA++ म्हणजे प्रोटेक्शन

0: प्लस प्लस
1: प्लस प्लस ओके
0: जास्त प्रोटेक्शन
1: प्रोटेक्टिव्ह
0: जितके प्लस प्लस म्हणजे तितकं जास्त
1: प्रोटेक्शन
0: प्रोटेक्शन मिळणार.
1: अरे वा पण मग टॅनिंग साठी नेमके कुठले प्रभावी उपाय केले गेले पाहिजेत?
0: टॅनिंग साठी जर सलोन ट्रीटमेंट म्हणाल तर तुम्ही क्लीन अप आहे, टॅनिंग फेशियल्स आहे ते घेऊ शकता, किंवा मग वेज पील वगैरे ह्या गोष्टी करू शकता तुम्ही, डी टॅन युज करू शकता, या आहेत. आणि तसंच घरगुती उपाय पण आहेत. तर घर हा घरगुती उपायांमध्ये जसं फेस पॅक आहे, वेळच्या वेळी तुम्ही तुमची स्किन दहीने किंवा मग जे ऑइली स्किन आहे त्यांना दही नाही सुटत उन्हाळ्यात, बट ते कच्चं दूध वापरू शकतात क्लिन्झिंग साठी, त्यांना त्याचे छान रिझल्ट येतात. त्याच्याने त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड वगैरे असे गुणधर्म असल्यामुळे ते तुमच्या स्किनचा जो टेक्स्चर आहे तो स्मूथ करायला आणि तुमच्या स्किनवर आलेलं जे टॅनिंग आहे ते रिमूव्ह करायला खूप हेल्प करतात. त्याचसोबत तुम्ही माइल्ड स्क्रब यूज करू शकता, जसं की तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर ते टाकू शकता, त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मध टाका थोडस बाइंडिंग साठी, हळद टाका, आंबे हळद, असं तुम्ही एक माइल्ड स्क्रब तयार करू शकता आणि तो स्क्रब तुम्ही स्किनवर एक्सफोलिएट करण्यासाठी युज करू शकता.
1: वा म्हणजे नॅचरल आणि घरगुती उपायांनी सुद्धा आपली आपण स्किन नितळ अशी बनवू शकतो नक्कीच. आणि घरगुती फेस पॅक जे असतात ते कुठले वापरले गेले पाहिजे?
0: येस, घरगुती फेस पॅक जे आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. आता मी स्पेशली ऑइली स्किनसाठी आधी सांगते घरगुती फेस पॅक.
1: बरोबर.
0: की सगळ्यात आधी मुलतानी माती सगळं समप्रमाणात घेऊ शकता तुम्ही.
1: बरं.
0: मुलतानी माती घ्या, मुलेठी पावडर घ्या, त्याच्यानंतर मिल्क पावडर, त्याच्यानंतर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता. तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही तुमच्या चपात्यांचं जे पीठ असतं गव्हाचं तेही घेऊ शकता. ही सगळं जे काही मिश्रण आहे तुम्ही कोरड्या पद्धतीने तयार करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा जेव्हाही तुम्हाला वाटतंय की मला आता वेळ आहे, मला फेस पॅक ऍटलीस्ट 10-15 मिनिटं माझ्याकडे वेळ मी लावून ठेवू शकते, तुम्ही तो लावा. नंतर लावल्यानंतर काढण्याची पद्धत खूप मॅटर करते.
1: बरोबर.
0: तो तुम्ही लावलाय पण त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहे, त्याच्यातले जे काही फायदे आहेत ते तुमच्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होण्यासाठी, तो पॅक ड्राय झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा पाण्याने त्याला थोडा ओला करा, सर्क्युलर मोशन मध्ये थोडा मसाज द्या आणि मग त्याला वॉश आउट करा.
1: वा.
0: सो त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट फॅक्ट आहे ते तुमच्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब झाल्यानंतर ते तुमच्या स्किनला अजून ग्लो देतात.
1: आणि बऱ्याचदा आपण असं वाचतो किंवा ऐकतो बघत असतो अलोवेरा, गुलाब पाणी, दही यांचा सुद्धा त्वचेसाठी वापर करणं खूप फायदेशीर आहे, मग नेमका तो वापर कसा करायचा त्याबद्दल गाईड करा.
0: जर अलोवेरा हे तर नॅचरल इन्ग्रेडियंट आहे आणि एक सुपर इन्ग्रेडियंट आपण म्हणू शकतो कोरफड, तर ते जितकं नॅचरली तुम्ही रॉ मध्ये युज करू शकता. मार्केटचा अलोवेरा जेल बेस्टच आहे, मी त्याला नाही म्हणणार, बट मी फर्स्ट प्रिफरन्स देईल की नॅचरल अलोवेरा.
1: करेक्ट.
0: ठीक आहे. जी काय तुम्ही एक फांदी तोडून आणलेली आहे ती कट करायची, त्याच्यातला अलोवेरा काढायचा, तो स्किनवर लावायचा, एक खूप सुपर इन्ग्रेडियंट आहे. त्याच्याने तुमची स्किन मॉइश्चराइज होते, नॅचरल मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चराइज होते. त्याच्यानंतर तुमच्या स्किनचं जे बॅरियर आहे आतलं जे डिस्टर्ब झालेलं असतं ते रिपेअर करायला, ते हील करायला खूप हेल्प करतं. त्याच नंतर तुमच्या स्किनवर जो ऑइल सिक्रेशन जास्त होत आहे त्या ते जे ऑइल ग्लॅड असतात ते सेबॅसिस ग्लॅडला कंट्रोल करायला, ऑइल ग्लॅडला कंट्रोल करायला अलोवेरा खूप हेल्प करतं.
1: अच्छा, गुड गुड.
0: ठीक आहे. सेकंड थिंग तुम्ही म्हणालात की रोज वॉटर. सो रोज वॉटर हे खूप नॅचरल टोनर आहे. प्रत्येक वेळेस आपण बाहेर जाऊन मार्केट मधलं आणू शकतो ते इझी फॉर्म्युला आहे, पण घरी सुद्धा आपण खूप उत्तम पद्धतीने ते करू शकतो.
1: अच्छा.
0: जसं की तुमच्याकडे एखादा आपल्याला असं बुकेज वगैरे येतात, त्यातले गुलाबाची फुलं न फेकता आपण घरी रोज वॉटर तयार करू शकतो.
1: वा.
0: चांगलं मिनरल वॉटर घ्या, त्याच्यामध्ये त्या पाकळ्या टाका, त्याला बॉईल करा, ते गार झाल्यावर तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये.
1: किती सोपं आहे.
0: खूप सोपं आहे. आणि आपण त्याच्यासाठी पैसे मोजून आणतो, ते घरी आपण तयार करू शकतो.
1: फक्त थोडे एफर्ट्स आणि माहिती असणं गरजेचं आहे. मॅडम असं उन्हाळ्यात असं पण बघतो की मेकअप कुठेतरी जायचं असतं पण ते उन्हाचं गरमी आणि ते सगळं पाहून मेकअप नकोसा वाटतो, तर मग त्यावेळी स्वतःला कसं मॅनेज करायचं मेकअप मेंटेन ठेवण्यासाठी?
0: स्पेशली उन्हाळ्यात काय होतं की आपल्या स्किनमध्ये खूप सारे चेंजेस येत असतात. ऑइलचं म्हणू आपण, ऑइल सिक्रेशन जास्त होतं. तुम्ही जर जास्त पाणी जर कमी झालं तर स्किन काय करते, जे ऑइल प्रोड्यूस करते जास्त का, स्किन तुमची हायड्रेट ठेवण्यासाठी. ठीक आहे. पाण्याचं प्रमाण कमी झालं तर स्किन आपोआप, कारण आपल्या बॉडीमध्ये नॅचरल फंक्शन इतके छान होतात की त्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायची गरज नाही, ते आपोआप हील पण होतात बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा मेकअप करता तर तो मेकअप का मेल्ट होतो, त्याच्यामुळे आम्ही बोलतो की हेवी मेकअप नको उन्हाळ्यात, मिनिमल मेकअप.
1: हो
0: ठीक आहे, मिनिमल मेकअप तो मेल्ट नाही होत, तो निघत नाही, तो असं

0: पोर्स लॉक प्राइमर असतो ते वापरू शकता तुम्ही, की त्याच्यातून तुमचं ऑइल सिक्रेशन वर येणार नाही आणि मेकअप तुमचं ऑक्सिडाइज होऊन मेल्ट होणार नाही,
1: मेल्ट होणार.
0: ठीक आहे, तिथे तुम्ही मिनिमल मेकअप युज करू शकता. मिनिमल मेकअप मध्ये प्रॉडक्ट पण तसे जाणार मिनिमल वाले. मिनिमल मेकअप मध्ये तुम्ही बीबी क्रीम युज करू शकता, एक जस्ट कॉम्पॅक्ट युज केलं तरी चालेल. हाय कव्हरेज फाउंडेशन जर तुम्ही युज करताय तर त्याच्या आधी प्रायमर लावणं गरजेचं
1: आहे.
0: ठीक आहे, तुम्ही हाय कव्हरेज प्रॉडक्ट कडे जाताय तर ते पण मिनिमल वे मध्ये, म्हणजे एक लेअर लावला तरी इनफ आहे. प्रत्येक वेळेस खूप सारा कव्हरेज देणं गरजेचं नाही, मिनिमल मेकअप मध्ये जाऊ शकतो आपण.
1: खरं खरं तर हे झालं बाह्य उपचारांबाबत, पण आपण जर अंतर्गत उपचार बघताना नेमकं उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्यायची असताना आपण आपला आहार कसा ठेवला पाहिजे त्याबद्दल सुद्धा सांगा.
0: यस, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आणि खूप मॅटर करतो. ठीक आहे, तर जर आपण आपल्या स्किनला हायड्रेट ठेवायचंय तर ऑफकोर्स आता उन्हाळ्यात तुम्ही जर बघत असाल की सगळे वॉटर कंटेंट वाले फ्रुट्स येत आहेत.
1: बरोबर,
0: जसं वॉटरमेलन आहे,
1: ग्रेप्स
0: आहेत, खरबूज आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते वॉटरी फ्रूट जास्त खाणं गरजेचं आहे, कारण हायड्रेशन राहणं. काकडी हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये वॉटर इनटेक वाढतो नॅचरली आणि त्याच्यामुळे आपली स्किन हायड्रेट दिसते.
1: बरोबर, जेव्हा स्किनचा समावेश असा,
0: यस, फळांचा, पालेभाज्या, ग्रीन व्हेजिटेबल्स या गोष्टींचा समावेश, शक्यतो तेलकट, तुपकट, मसाले हे पदार्थ टाळले तर स्किन मध्ये नॅचरली ग्लो दिसायला खूप हेल्प होते.
1: बरोबर, आणि वेळेवर जेवण आणि पाण्याचा इंटेक जास्त,
0: पाण्याचा इंटेक तर ऑफकोर्स जास्त असणं गरजेचं आहे.
1: खरंच खरंच, झोपेचा सुद्धा त्वचेवर काही परिणाम होत असतो का?
0: हो नक्की, झोपेचा परिणाम आपण म्हणू शकतो डायरेक्टली टेक्स्चरवर होतो स्किनच्या. जर तुमची झोप जर प्रॉपर झाली असेल, 7 ते 8 तासाची झोप जर प्रॉपर झालेली असेल, अरे नुसतं झोपणं म्हणजे नाही तर ती एकदम सायलेंट पीसफुली जी आपण स्लीप बोलतो ती त्या पद्धतीने जर झाली, तुमचं स्किनचं टेक्स्चर नेहमी तुम्हाला स्मूथ आणि एक पोर्स ओपन नाही दिसणार स्पेशली. आपण तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस नोटीस करा की आपण जेव्हा झोप पूर्ण नाही होत आपल्या स्किनचे पोर्स ओपन झालेले दिसतात, आपली स्किन अशी खडबडीत
1: वाटते.
0: जर झोप तुमची प्रॉपर झालेली तुमची स्किनचे पोर्स ते आतून हील व्हायला हेल्प होते आणि तुमची स्किनचं टेक्स्चर स्मूथ होतं. त्याच नंतर हा तर फर्स्ट थिंग झाला. सेकंड थिंग आहे तुमची झोप जर व्यवस्थित नाही झाली तर तुम्हाला रिंकल्स, अंडर आय सर्कल्स या गोष्टींचा पण सामना करावा लागतो. त्याच्यामुळे झोपेचा खूप महत्वाचा रोल आहे. जसं फ्रूट सॅलेड या सगळ्या गोष्टी, डाएटचा रोल जेवढा महत्वाचा आहे तेवढा झोपेचाही रोल खूप महत्वाचा आहे.
1: बऱ्याच मैत्रिणींची अशी कंप्लेंट असते की उन्हाळ्यात माझे पिंपल जास्त वाढलेत, मग त्यावेळी त्यांनी त्याची कशी काळजी घेतली पाहिजे?
0: पिंपल्स वाढतातच त्याच्यामुळे मॅम, कारण ऑइल प्रोडक्शन
1: वाढत.
0: ठीक आहे, जर तुम्ही हायड्रेशन प्रॉपर ठेवलं स्किन मध्ये, तुम्ही पाण्याचा इंटेक प्रॉपर ठेवलाय, तुम्ही फ्रुट्स खातायत, या सगळ्या गोष्टी ज्या इंटरनली पण अफेक्ट करते या गोष्टी, त्या जर तुम्ही प्रॉपर मेंटेन केल्यात तर तुमचं जे सीबॅसिस ग्लॅड आहे ते ऑइल प्रोडक्शन थोडं कमी करतं आणि त्याच्यामुळे पिंपल्स कमी येतात. आणि सेकंड थिंग काय असते की या सगळ्यांमुळे जे आपले पोर्स असतात ते पोर्स ब्लॉक होऊन जातात. सतत आपण प्रोडक्ट वापरतो ते प्रोडक्ट वेळच्या वेळी रिमूव्ह नाही होत, त्याच्यामुळे पण पिंपल्स येतात. सो आणि महत्वाचा रोल म्हणजे जर तुम्हाला पिंपल्स येत आहे, रेड पिंपल्स आहे, पसी पिंपल्स आहे, तर तुम्हाला दिवसातून 2 फेसवॉश जेंटल क्लिन्झरने असू देत किंवा फेसवॉशने असू देत ते करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही सॅलिसिलिक बेस्ड फेसवॉश पण वापरू शकता. सॅलिसिलिक ऍसिड काय करतं की तुमचं जे ऑइल प्रोडक्शन असतं त्याला थोडंसं कमी लाइटन अप करायला हेल्प करतं तुम्हाला. सो तुम्ही तसे फेसवॉश, माइल्ड फेसवॉश युज करू शकता की जेणेकरून तुमचे पिंपल्स पण प्रिव्हेंट होतील, ऑइल प्रोडक्शन पण जास्त होणार नाही.
1: बरोबर, खरं खरं. ब्राइटनिंग साठी सुद्धा कोजिक ऍसिडचा वापर करण्याचा सल्ला बऱ्याच ठिकाणी दिला जात असतो, ते कसं आपण उपयोगात आणलं पाहिजे?
0: ब्राइटनिंग साठी कोजिक ऍसिड खूप छान रोल प्ले करतं. पण कोजिक ऍसिड शक्यतोवर जर तुम्ही उन्हात दिवसा नाही वापरलं आणि रात्री वापरलं तर त्याचे डेफिनेटली जे आपण म्हणू शकतो फायदे ते खूप जास्त पद्धतीने तुम्हाला मिळतात. आणि कोजिक ऍसिड नक्कीच खूप सुंदर पद्धतीने काम करतं. जर तुम्हाला काही पिंपल्स असतील ते गेले, त्याच्यानंतर जे डार्क राहून जातात ते फेड करायला हेल्प करतं. त्याच्यानंतर तुम्हाला पिगमेंटेशन आहे, लाइटन अप पिगमेंटेशन आहे, जस्ट स्टार्ट झालंय रिसेंटली, तिथे सुद्धा कोजिक ऍसिड खूप छान काम करतं आणि त्याचे फायदेही तेवढेच छान आहे. बट प्रत्येक गोष्टीची एक मात्रा असते.
1: बरोबर,
0: तुम्ही स्टार्ट करताय तेव्हा 1%, 2% किंवा 0.5% स्टार्ट करा, डिरेक्टली 2% वगैरे जाऊ नका.
1: स्किनला रॅशेस येण्याचा चान्सेस,
0: आणि जे काही युज करताय ते योग्य मार्गदर्शनने, योग्य सल्ल्याने करा, त्याच्यामुळे तुमची स्किन. बऱ्याचदा काय होतं की खूप सारे प्रोडक्ट आपण युज करतो, रॉंग स्किन केअर प्रोडक्ट वापरल्यामुळे पण स्किन

0: खराब होते,
1: पिंपल्स
0: येतात,
1: हो हो
0: हे आपण गोष्टी मॅटर करतात खूप. आणि आम्ही प्रोडक्ट वापरतोय खूप छान फॅन्सी इम्पोर्टेड प्रोडक्ट वापरतोय, बट ते प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही जर ते रात्री रिमूव्ह नाही करत, ते प्रॉपर जेंटल क्लिन्झिंग युज करा किंवा मग मायसिलर वॉटर युज करा, त्याने जर तुम्ही लावलेलं सनस्क्रीन जे काही प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह नाही करणार तर तुम्हाला रॅश येणार, किंवा मग आपण बारीक बारीक फोडी पिंपल पिंपल्स बरे एकदा कुठकुळे बारीक बारीक कुटकुळा नको, त्याच्यामुळे खूप इरिटेशन होतं आणि आपल्याला स्वतःचा कॉन्फिडन्स पण कुठेतरी लूज
1: लूज होतो. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. खूप छान माहिती गप्पांमधून आपल्याला मिळत आहे. तर मैत्रिणींनो, हे सगळे नियम हे खास तुमचे ज्या पण मैत्रिणी या क्षणी आमचा संवाद ऐकत आहेत त्यांना नक्कीच माहितीपूर्ण असा सल्ला या ठिकाणी मिळतोच आहे अशी मी आशा करते. तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला नक्की आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करू शकता. आणि आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय तेही जरूर कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क, तुमचे अभिप्राय आणि तुमचे प्रश्न आम्हाला पाठवू शकता. तर मॅडम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की वर्किंग वुमेन ज्या असतात तर त्यांनी आपलं डेली रुटीन कसं ठेवलं पाहिजे,
0: स्पेशली उन्हाळ्यात जर मी म्हणेल वर्किंग वुमनने, सकाळी सगळ्यांनाच वर्किंग वुमनला तर इतकी घाई असते की ते तुम्हाला सांगायला नको, तुम्ही मी दोघही वर्किंग वुमन आहोत त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीची माहिती आहे. पण सकाळी आंघोळ झाल्या 5 मिनिटं स्वतःला द्या, आंघोळ झाली की डॅम स्किनवर लगेच मॉइश्चरायझर लावा. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही वॉटर बेस युज करा, कॉम्बिनेशन असेल तरी सुद्धा वॉटर बेस मॉइश्चरायझर चालतो, जेल बेस नाही तर मग तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही ऑइल बेस एक मॉइश्चरायझर युज करणं गरजेचं आहे. आणि उत्तम असं सनस्क्रीन ज्याचं SPF 50++ असेल, आणि सनस्क्रीन हे नंतर 3-4 तासांनी जर तुम्ही सतत उन्हात राहताय तर तुम्ही रिअप्लाय करणं गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: सो त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस फेस वॉश करून पुन्हा रिअप्लाय करणं गरजेचं नाहीये, जस्ट त्याच्यावर पुन्हा अप्लाय
1: ऍप्लिकेशन केलं पाहिजे. बरोबर,
0: ठीक आहे. आणि सनस्क्रीन फक्त बाहेर जाताय म्हणून युज नका करू, वर्किंग वुमन साठी नाही, तर हा एक प्रत्येक गृहिणीसाठी मी सल्ला देईन. तुम्ही गॅस जवळ उभे राहताय, तुमच्या खिडकीतून यूव्ही रेज येत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप अफेक्ट करतात. सनस्क्रीन का वापरावं, फक्त उन्हाचं प्रोटेक्शन होतंय यूव्ही रेज पासून प्रोटेक्शन होतंय नाहीये. सनस्क्रीन एक छान रोल प्ले करताय, आता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय, कॅन्सर पासून प्रिव्हेंट करायला तुम्हाला सनस्क्रीन हेल्प करतं. तुमचे प्री मॅच्युअर जे साइन्स असतात स्किनवरचे, वयाच्या आधी एक जास्त मॅच्युअर्ड दिसणं वगैरे, त्या गोष्टीला प्रिव्हेंट करायला सनस्क्रीन हेल्प करतं. तुमचं पिगमेंटेशन कंट्रोल करायला हेल्प करतं, तुमचं टॅनिंग कंट्रोल करायला हेल्प करतं. तुम्ही तुमचे ऑलवेज शाईन ब्राइटनिंग फेस जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक उत्तम सनस्क्रीन मध्ये इन्व्हेस्ट करा. आणि सनस्क्रीन मध्ये नेहमी एक सनस्क्रीन येताना एक टिप सांगेल की त्याच्यामध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम नावाचा एक घटक असतो, तो चेक करा इन्ग्रेडियंट लिस्ट मध्ये आणि मग सनस्क्रीन घ्या.
1: क्या बात आहे, छानच, म्हणजे अतिशय महत्वपूर्ण असा संदेश मॅमने आपल्या संवादातून दिलेला आहे. खरंच या संवादातून आज हे शिकायला भेटलं की त्वचेची काळजी ही लक्झरी नाही तर ती गरज आहे. उन्हाळ्यातील थोडीशी काळजी, योग्य सवयी आणि साधे उपाय हेच आपल्या सौंदर्याचं खरं रहस्य आपण म्हणू शकतो. महिलांना स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमची त्वचा तुमच्या हातात आहे, त्याचं आरोग्य सांभाळणं हे सुद्धा तुमच्याच हातात आहे. आजच्या उपयुक्त मार्गदर्शनासाठी मी सुनीता मॅमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू मॅम, थँक्यू मला बोलवल्याबद्दल, थँक्यू रेडिओ मन.
1: असेच तुमचं सहकार्य आम्हाला लाभत राहो. आपण यापुढे सुद्धा अनेक वेगवेगळ्या विषयांवर मॅमशी संवाद साधणारच आहोत आणि जाणून घेणार आहोत आपल्या मनातील प्रश्न आणि काळजी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर जय शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास, ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्त हाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीत तुझसे नाराज नहीं जिंदगी. गायक कलाकार लता मंगेशकर, अनुप घोषाल, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं. कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं, पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही, कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं. तुझसे नाराज नाही जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत. अनुप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं, तर लता दिदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं, जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो. ऐकूया हे खास गाणं.

0: स्वर आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, ना तुम ठहरे ना मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा रहा था.

ట్యూన్ ఇన్ ఎనీవేర్ రేడియో మన్ భవన్ 90.8 ఎఫ్ఎం ఆల్వేస్ హార్ట్ టచింగ్. श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 एफएम ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो. गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात. यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना. ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं. जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील. हे काही गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे. पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती. ऐकूया हे सुंदरसं गाणं.

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं, डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधी कधी डोळे सांगून जात असतात हो ना, अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

શ્રોતેઓ, આપણ ઐકતા હાથ રેડિયો મનભાવન 90.8 FM, ઓલવેઝ હાર્ટ ટચિંગ, ઓલ્ડ ઇઝ ગોલ્ડ, આરજે શુભાંગી સોબત. શ્રોતેઓ, યાનંતર या કાર્યક્રમાત આપણ ઐકુયા ખુશ્બુ या ચિત્રપટાતલ કિશોર કુમાર यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाहीये, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

0: घोड़ा चतुर
1: एक पैर है ना, या घोड़ा बोलना या चतुर बोलना,
2: एक चतुर ना।

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए। हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे। नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं।

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात. ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत. यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन. श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही. रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं. आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो. हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं.

श्रोतेहो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफरीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं संगीतकार एस डी वर्मन मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी. खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया आहे, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर.डी. बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना?

0: राज्यस्वर आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो. आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा. तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

श्रोत्याहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हॅलो फ्रेंड्स, आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, यशाच्या दिशेनं एक नवं पाऊल टाकण्यासाठी तयार आहात ना? कारण खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी घेऊन येत आहे तरुणांसाठी एक भन्नाट संधी, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. होय मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त शिक्षण पुरेसं नाही आहे, तर आवश्यक आहे नवीन कौशल्यांची जोड. आणि याच विचारातून सोसायटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक स्पेशल स्किल बेस्ड कोर्स आयोजित केला जाणार आहे. कुणाला हवंय कम्युनिकेशन स्किल, कुणाला हवंय टेक्नॉलॉजीचं ज्ञान, कुणाला क्रिएटिव्हिटीमध्ये करिअर करायचं आहे, तर कुणाला मॅनेजमेंट आणि लिडरशिप शिकायची आहे. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि घडवण्याची सुवर्ण संधी. आणि खरं सांगू, मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि आनंदी आहे या उपक्रमासाठी. कारण हा फक्त कोर्सच नाही, तर तुमच्या उज्ज्वल भविष्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आरसा आहे. तर मग तुम्ही तयार आहात ना या भन्नाट स्किल जर्नीचा भाग बनण्यासाठी? जाणून घेऊया या कोर्सेसची खास वैशिष्ट्य. आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की या स्किल बेस्ड कोर्सेसची संकल्पना नेमकी कशी सुचली?
2: तसं म्हटलं तर स्किल बेस्ड कोर्स ही संकल्पना भारतामध्ये तरी 2004 पासून युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी ऍडॉन कोर्स म्हणून आणलेली होती, पण तेव्हा कदाचित त्याला काही खूप प्राधान्य मिळालं नाही. हळूहळू कालांतरानं 2014 पासून आपण म्हणूया की त्याला जास्त जोर आला, आणि मग आपण असं लक्षात आलं की स्किल इंडियाच्या रूपात ही बाहेर आली. पण मग आता प्रश्न असा आहे की जेव्हा स्किल इंडिया काही आपल्याला लॉन्च करते तेव्हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये हे एनईपी प्रमाणे आलं, आणि एनईपी मध्ये हा एका प्रकारे आता आपल्याला तुम्ही करायला पाहिजे, याच्यातनं कसे काय काय फायदे होतात, अशा प्रकारचं लॉन्चिंग पॅड्स अनेक ठिकाणी आले. आणि आता तर साधारणपणे जेव्हा एनईपी 2020 आलं तेव्हापासून असं लक्षात येतं की सगळ्याच प्रकारच्या कोर्सेस मध्ये याचा एक समावेश

0: आणि काहीतरी वेगळी गोष्ट त्याच्यामधनं तयार होणं, वेगळा माणूस तयार होण्याची खूप गरज आहे. एक साधी गोष्ट की समजा एखादा व्यक्ती एका विषयामध्ये तज्ज्ञ असेल पण त्याला त्याचं चांगलं बोलता येत नसेल त्या विषयामध्ये, तर मग त्याच्याकरता जसं कम्युनिकेशन स्किल जोडावं लागेल, अशा प्रकारचं हे स्किल त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे.
1: वा वा, खरंच आजच्या काळाची गरज बनली आहे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. पण मग याचं महत्व आपण कितपत सांगाल?
0: नाही, याचं तर अनन्यसाधारण महत्व आहे, कारण आपण जसं पाहतो की आता आपलं केसी सोसायटी याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस, म्हणजे मेजॉरिटी ऑफ कॉलेजेस आता ऑटोनॉमस झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक प्रकारे त्याला रुजू करण्याकरता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने एक मँडेटच दिलेला आहे की तुम्हाला हे करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकाराचं कराल, काय कराल, याचं एक स्वातंत्र्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून UGCच्या प्रमाणे आपल्याला पहिला अजेंडा त्यांचा असाच आहे की ऑटोनॉमस कॉलेजेस, किंवा आपण असं म्हणूया की ऑटोनॉमस कॉलेजेस कडून अपेक्षा काय, तर अपेक्षा ही की त्यांनी पहिले स्किल बेस्ड कोर्सेस जे आहे ते लोकल नीड्सच्या आधारावर आणि ग्लोबल नीड्सच्या आधारावर करायला पाहिजे.
1: बरोबर बरोबर. आता खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक कोर्स राबवला जाणार आहे असं आपल्याला माहितीच आहे, पण मग नेमकं फर्स्ट इनिशिएटिव्ह कोणत्या डिपार्टमेंटतर्फे घेण्यात आलं आहे?
0: आता आपण याला 2026-27 पासून वन डिपार्टमेंट वन स्किल कोर्स असं केलेला आहे, पण तसं 2025 जुलै पासून दोन विभागांनी याचा इनिशिएटिव्ह चांगला घेतला. त्याच्यामध्ये सोहम विभाग योग याच्यामध्ये आपण अॅक्युप्रेशर हा कोर्स घेतला, त्याला आतापर्यंत साधारणपणे 200 लोकांनी पूर्ण केलेला आहे, आणि थोडा जो 6 मंथ्सचा कोर्स असतो त्याच्या पण काही विद्यार्थ्यांनी त्याला कम्प्लीट केलेला आहे, त्याची आता नुकतीच परीक्षा झाली. दुसरं मी असं म्हणेन की फिलॉसॉफी विभाग, त्यांनी पण याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला, आणि गीता मॅनेजमेंट विजडम फॉर एव्हरी डे इज लाईफ असं फक्त जळगाव पुरतंच नाही तर हे ऑल इंडिया लेवलचे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झालेले होते. जसं उदाहरणार्थ दिल्ली आहे, अलाहाबाद आहे, मुझफ्फरनगर आहे, खाली तुम्ही म्हणाल तर हैदराबाद, बँगलोर, चेन्नईचे लोक होते, आणि तिकडे आसामची पण लोक होते. तर असा एक ग्रुप आमचा छान तयार झाला होता ज्याच्यातनं हा महिनाभर कोर्स सुरू केला गेला, आणि याच्याच मधनं आम्ही मग इतर कोर्सेस घेतले, जसं बिझनेस कम्युनिकेशन इंग्लिश असं घेतलं, त्यानंतर केमिस्ट्रीचे काही घेतले. सांगण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जर विद्यार्थी वर्ग आहे त्याला असा फायदा आहे की त्यांनी 30 तासाचा 2 क्रेडिट्सचा कोर्स करावा.
1: हा
0: त्यांनी केला तर त्याला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, त्याला एखादा जॉब प्रोफाईल त्याचं स्ट्रॉंग करायचं आहे, आणि त्याला कुठलाही स्टार्टअप करायचं असेल, त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.
1: पण मग हे कोर्सेस फक्त कॉलेजच्या स्टुडंटसाठी आहे की बाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा काही फायदा घेता येणार आहे?
0: हो हो, नक्कीच, कारण जे केसी सोसायटीचे विद्यार्थी आहे ते तर जेव्हा ऍडमिशन घेतील तेव्हाच याचा प्रचार प्रसार व्हावा, आणि त्यांनी पटकन हा कोर्स करून टाकावा. जसा एक सेमिस्टर मध्ये केला हा तर विषय आहेच, पण त्याच्याबरोबर इतर कुठल्याही दुसऱ्या महाविद्यालयाचे किंवा जे आता महाविद्यालयात नाहीये पण त्यांना हे करायचं आहे, आणि इथे वयोमर्यादा काही नाही ठेवलेली आहे, त्याच्यामुळे ते करू शकतात. जसं उदाहरणार्थ की समजा एखाद्या लहान मुलाला कोर्स करायचा आहे जो 10 वर्षाचा आहे ते 15 वर्षाचा आहे कॉलेजमध्ये, नाही तोही करू शकतो. आणि जो व्यक्ती कॉलेज आता लेवलच्या बाहेर गेलेला आहे किंवा जो रिटायर्ड सुद्धा झालेला आहे त्याला पण अनेक कारणामुळे, त्याच्या आवडमुळे, विरंगुळ्यामुळे, किंवा त्याला त्याचं जे प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करता, असं त्याचा भरपूर उपयोग याचा होऊ शकतो.
1: वा वा. आणि या कोर्समध्ये थिअरी सोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंगला सुद्धा महत्व दिलं जाणार आहे का?
0: प्रश्नच नाही, कारण की प्रॅक्टिकल ट्रेनिंगच याच्यामध्ये महत्वाचं आहे. आतापर्यंत आम्ही असं बघत होतो की साधारणपणे 60-40, म्हणजे 60 थिअरी आणि 40 प्रॅक्टिकल जात होतं, म्हणजे हे अगदी रिव्हर्स प्रोसिजर करायला पाहिजे. 60-70 हे प्रॅक्टिकल ठेवायला पाहिजे, आणि थिअरी आता तर विद्यार्थी अनेक प्रकारे मिळवूनच घेतात असं असलं पाहिजे, पण ऍक्च्युली हँड्स ऑन प्रॅक्टिस जी आहे ती जास्तीत जास्त जितकी राहील तितका कोर्स हा जास्त चांगला होऊ शकतो.
1: बरोबर बरोबर. मॅडम, असं आहे आजच्या काळात तरुणांकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे स्पेशल स्किलची कुठेतरी कमतरता जाणवत असते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: हो ना, म्हणूनच तर हा सगळा प्रयोजन करण्यात आला. डिग्री तर मिळून जाते, जसं सर्टिफिकेट मिळून जातं, एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन, PhD सुद्धा, हे सगळ्या डिग्री त्यांना मिळून जातात, पण जर त्यांना एखादी गोष्ट समजा एका फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितली, वाचायला सांगितली किंवा काही त्यांच्यामध्ये इनोव्हेशन करायला सांगितलं तर ते करू शकत नाही, कारण की ते कुठेतरी स्टकअप होऊन जातात. तर मला असं वाटतं की हे सगळे उपक्रम त्यासाठी आहे की तुम्ही सगळ्या गुणांचा वापर करून जितकं बेस्ट आपली पर्सनॅलिटी तयार करू शकता, नॉलेज गेन करू शकता, जास्तीत जास्त तुम्हाला अकॅडमिक मध्ये तुमची प्रोफेशन्सी वाढवता येईल याच्याकरताच हा प्रयत्न करण्यात आलेला.
1: पण मग मला जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्याच्या करिअर आणि रोजगाराच्या दृष्टीने हे कोर्सेस कितपत फायदेशीर ठरतील.
0: हे रोजगार विमुख आहेतच, कारण की याच्यामध्ये जर तुमचं स्किल वाढवलं तर तुम्हाला, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुमचं बोलणं चांगलं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट नीट स्पष्ट समजून सांगता येते तर नॅचरली त्याचा नंबर तर पुढे लागेल ना.
1: बरोबर.
0: म्हणून अशा प्रमाणे तो एक बेसिक भाग आहे. त्यानंतर ज्या प्रोफाईलमध्ये तुम्ही काम करताय त्याच्यामुळे तुम्ही जास्त नॉलेज वाढवलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पण चांगलं केलं तर त्याच्यामध्ये निश्चित तुमची जी एक वर्णी आहे म्हणायला पाहिजे ती चांगली लागेल. आणि जॉब मिळवण्याकरता जर ते स्पेसिफिक स्किल, जसं मी तुम्हाला म्हटलं की इंग्लिशचे केले किंवा केमिस्ट्रीचं केलं किंवा
1: एखादं
0: फिलॉसॉफीचं झालं, योग आणि तुमचं अॅक्युप्रेशरचं झालं, तर त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ झाला की तुम्हाला आपोआपच त्याच्यामध्ये अनेक ऑफर्स येतील. तुम्ही घरी बसून पण काही गोष्टी सुरू करू शकता, त्याच्याबरोबर तुम्ही ऑफिसच्या पण स्किल आत्मसात करून तिथे पुढे जाऊ शकता.
1: भविष्यात आणखी कुठल्या डिपार्टमेंट्सतर्फे असे कोर्सेस आयोजित केले जाणार आहेत?
0: प्रयत्न असा सुरू झालेला आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कोर्सेसची आपण एक नोंद घेतलेली आहे, पण उद्देश असा आहे की 30-35 विभाग इथे आहेत आणि त्या 30-35 विभागांनी एक डिपार्टमेंट एक कोर्स हा सुरू केला तर 35 तरी कोर्सेस आपल्याकडे सुरू होतील. म्हणजे त्या विभागाचा विद्यार्थिनी त्या विभागाचा कोर्स तर करेलच, पण इतर कुठल्या विभागाच्या व्यक्तीला जर हवं असेल तर तो पण हा कोर्स जॉईन करू शकतो. त्यामुळे याची अपेक्षा तरी अशी आहे की प्रत्येक विभागाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आता मोजक्या जरी लोकांनी घेतलेला असेल तरी त्याचा फायदा निश्चितच आत्ताच 5-6 महिन्यामध्ये दिसून येत आहे.
1: मॅडम, आजच्या जेनझीचा विचार करता आपण जर जेनझींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या कोर्सेसची जी रचना आहे ती कशी करण्यात आली नेमकी?
0: हा तर खूप महत्वाचाच भाग आहे. जेनझीज करता आपण एक नवीन कोर्स पण सुरू केलेला आहे. ते इतके टेक्नोसेव्ही आहे, डिजिटल सिस्टम इतक्या त्यांच्या हाताशी आहे की त्यांना जर ह्या गोष्टी ऑनलाईन दिल्या तरी ते शिकायला तयार आहे. आणि हायब्रिड मोडमध्ये पण दिल्या, म्हणजे काही म्हणजे ऑफलाईन काही ऑनलाईन, तरी ते आत्मसात पटकन करून घेतात. आणि ऑफलाईन जरी दिलं त्याच्यामधनं ते जाऊन त्यांचे असाइनमेंट अनेक डिजिटल माध्यमातनं त्याचे नॉलेज मिळवू शकतात. जेनझीचा जो इश्यू आहे की तो आता साधारणपणे 2000 सालापासनं ते 2012 पर्यंत झेनझीज, 2012 पुढचे 2024 पर्यंतचे अल्फा, या सगळ्या एज ग्रुपला मला वाटतं ही पर्वणीच आहे. ज्या गोष्टी त्या सगळीकडे जाऊ शकत नाही ते घरी बसून करू शकतात, आणि जिथे ते जाऊ शकतात तिथे आणखीन ॲडिशनल नॉलेज आपल्या या डिजिटल माध्यमातून मिळवू शकतात. मला वाटतं त्यांच्याकरता हा मोठा कॅनव्हास आहे.
1: खरं खरं. आणि जेनझी आजकाल असे आहेत ना, त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा बरंच काही शिकायला मिळतंय सध्या, पण आपण त्यांच्याशी जर समरस झालो तर नक्कीच त्यांचाही बेनिफिट होईल आणि आपल्यालाही काही नवीन शिकायलाच मिळेल. पण या कोर्सेस नंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि इंटर्नशिपची काय कशी व्यवस्था केली?
0: सर्टिफिकेट तर डिझाईन केलेलाच आहे, कारण APJ अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहे. जे आता मी एक असं तुम्हाला सांगून इच्छिते की साधारणपणे 15 कोर्सेस आपण केलेले आहे. जसं आता अॅक्युप्रेशरचे 2-3 झालेले आहे, त्याच्यानंतर आणखीन जसं फिलॉसॉफीचे 3 झालेले आहे, डेव्हलपमेंट प्रोग्रामचे 3 असे मिळून तसे 15 कोर्सेस झालेलेच आहे. त्याच्यात आपण सगळ्यांना सर्टिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 30 hours to credit असं सुद्धा लिहून त्यांना दिलेलं आहे. तर सर्टिफिकेट तर त्यांना मिळणारच आहे, ज्याचा उपयोग ते अनेक ठिकाणी करू शकतात. पण प्रश्न असा येतो की त्यांना इंटर्नशिप मध्ये असा फायदा होईल की समजा ते AI ट्रेंड आहे, समजा त्यांना आणखीन कम्प्युटर सिस्टम त्यांच्या हाताशी आहे, ते बोलू चांगले शकतात, प्रेझेंटेशन चांगलं करू शकतात, एखाद्या दुसऱ्या विषयाचं नॉलेज घेऊन उदाहरण त्याच्यामध्ये जोडून समजावून सांगू शकतात, पटवून सांगू शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अप्स अँड डाऊन्स येतात ते याला समजावून सांगू शकतात. तर इंटर्नशिपला त्याला जोडलं तर अशी ऑलरेडी प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही जे जळगावचे असे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी ऑलरेडी डिजिटल सिस्टमशी जोडून ट्रेनिंग द्यायला तयार आहे. त्यांना आपण 3 महिन्याची ट्रेनिंग देण्याचं जोड केलं असल्यामुळे यांना तो दुहेरी फायदा त्याच्यामध्ये नक्की मिळू शकेल.
1: खरंच खरंच. तर हा सर्टिफिकेट कोर्स आहे, सुंदरच आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, आणि पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांना या स्किल बेस्ड कोर्सेससाठी प्रोत्साहित करायलाच हवं. पालकांसाठी सुद्धा हा कोर्स उपलब्ध होऊ शकतो का मॅडम?
0: अगदी अगदी. मी तुम्हाला म्हटलंच की एज याच्यामध्ये काही मर्यादा नाही आहे, आणि तुम्ही एक अगदी योग्य पॉइंट उचलला, कारण की माझी जी तळमळ आहे ते टीचर्स आणि प्राध्यापकांनी पण हा केला पाहिजे. कारण की त्यांनी केलं तर मग ते विद्यार्थ्यांना त्याचं महत्व सांगू शकतात. जसं आपण शिकत होतो ते शिकल्यानंतर तो विषय आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. सिमिलरली जर टीचर्स काही सगळे पारंगत नसतात, जे पेरेंट्स आहे ते सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत नसतात, एक विषय त्यांनी केलेला असतो, पण त्यांनी आता हे सगळा मल्टीडिसिप्लिनरीचा युग आहे आणि हे सगळं आता अवेलेबल आहे, आणि म्हणून त्यांनी ते समजा केलं तर मला अगदी निश्चित खात्री वाटते की घरचं तसं वातावरण होऊ शकेल. मी त्याच्याकरता तुम्हाला एक उदाहरण सांगेन की आमच्याकडे एक असे लेडीज होत्या की त्यांनी 12वी पास झालेल्या होत्या, आणि त्यांच्या मुलीला त्यांनी पुढे शिकवण्याचं ठरवलं, आणि जेव्हा मुलगी अंडर ग्रॅज्युएशनमध्ये तिने ऍडमिशन घेतली तर यांनी पण तिच्याबरोबर ऍडमिशन घेतली, आणि मग त्या दोघी जणी एकत्र अभ्यास करायच्या, परीक्षा पण त्यांनी एकत्र अशा अभ्यास करून दिल्या, आणि त्याच्यातनं एक छानसं घरात अभ्यासाचं वातावरण तयार झालं.
1: आणि कुठेतरी जनरेशन गॅप कमी व्हायला मदत होते,
0: म्हणजे आई फक्त नुसती खायला खाणं पिणं द्यायला रागवायला असंच नाही, तर त्यांचं मैत्रीसारखं वातावरण होऊन त्यांनी एक चांगला अभ्यास करू शकला. मला असं घरोघरी आनंदाचं वातावरण होऊ शकतं.
1: मॅडम, या निमित्ताने जे विद्यार्थी करिअरच्या अजूनही संभ्रमात आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: हो, हे अगदी बरोबर आहे की त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, की काही लोक करिअरच्या संभ्रमात आहे म्हणजे एक तर त्यांनी आपलं जे विषय निवडलेला आहे तो त्यांच्या आवडीचा निवडलेला नाहीये, आणि म्हणून त्यांना प्रश्न पडतो अरे मी याच्यात कसं पुढे जावं, कारण की ती आवडच नाहीये. तर हा एक प्रश्न आहे. तेव्हा त्यांनी अजूनही म्हणजे जो काही त्याचं एज असेल त्याच्यामध्ये करिअर शिफ्ट करायला काही हरकत नाही, स्किल त्याचा एक माध्यम आहे. मेन जरी त्यांनी बदललं तरी त्याच्यामध्ये काही आवश्यक स्किल्स जोडले तर त्याला एक चांगला मार्ग मिळू शकतो. आणि ज्यांनी करिअर बरोबर निवडलं आहे पण तरी अडचणी येतात आहे, त्याच्यामध्ये जिथे जिथे अडचणी आहेत, जसं आता कोणाला लिखाणामध्ये येत असेल, कोणाला बोलण्यामध्ये येत असेल, कोणाला आणखीन कुठल्या इश्यूशी जोडलं असेल, त्या त्या प्रमाणाचे त्यांनी जर कोर्सेस केले, आणि आता सगळेच कोर्सेस अवेलेबल आहे आणि तेच आपण मॅक्सिमम घेणार आहोत, तर केलं तर त्यांना निश्चित एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल.
1: आता शेवटी मला जाता जाता विचारायला आवडेल की या कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं?
0: अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त त्यांना माहिती मिळावी याच्याकरता मला वाटतं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग ते इथले टीचर्स आहे, प्रोफेसर्स आहे, डीन आहे, इनफॅक्ट मी म्हणेन की अकॅडमिक डायरेक्टरलाच्या कडे सुद्धा येऊन त्यांनी विचारणा केली तर आम्ही पण सांगू की हे कोर्सेस आम्ही किमान आपण सुरू केले की एका विभागाला एक कोर्स, पण त्याच्यामध्ये समजा कोणी दोन कोर्स केला तरी चालेल, पण ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी पण स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे माहिती घेऊन मला कोणतं सुटेबल आहे याच्याकरता ते गेले तर मला वाटतं केसी सोसायटी याच्या मदत करायला तयार राहील.
1: नक्कीच नक्कीच, खूप छान. आणखी एक शेवटचा प्रश्न की हे कोर्सेस जे असतील ते ऑनलाईन स्वरूपात की ऑफलाईन स्वरूपात असते?
0: हा मुद्दा नेहमीच असतो. आता याच्यामध्ये आतापर्यंत जे 15 कोर्सेस केले ते 3 प्रकारचे आहे, एक ऑफलाईन होतं, एक ऑनलाईन होतं पूर्ण, आणि तिसरं हायब्रिड मोडचं होतं. आता काही कोर्सेस आहे जे ऑनलाईन सहज शक्य आहे तर त्याला आम्ही ऑनलाईन मध्ये टाकलं, जसं बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन कोर्स होता, त्याच्यानंतर एक जो पूर्णपणे ऑफलाईन होता तो सॉइल अँड वॉटर टेस्टिंग होता, कारण की तिथे जिथे त्यांना प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करावं लागतं त्याला आपल्याला शक्यतो ऑफलाईन ठेवायला पाहिजे, आणि जिथे शक्य आहे तिथे आपण ऑनलाईन ठेवू शकतो आणि हायब्रिड पण ठेवू शकतो, त्यामुळे तिन्ही प्रकारचे राहतील असं मला सांगायला वाटतं.
1: खूप सुंदर पर्वणीच आहे विद्यार्थ्यांसाठी. खरंच शिक्षणासोबत कौशल्याची जोड मिळाली तर यशाचा मार्ग आणखी सोपा होतो. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा हा उपक्रम अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरेल यात शंकाच नाही. मॅडम, आजच्या या खास संवादासाठी मनस्वी आभार.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरच्या शुभांगी सोबत. आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला. ती जोडी म्हणजे शंकर जय किशन. त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा. चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया. RK फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है.

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग। या गाण्यातील बेंजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले। ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड आर्ज शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोतेहो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन।

0: रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण। राग अडाणावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय। मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं।

0: கேட்கலை ரேடியோ மன் பாவன் 90.8 FM ஆல்வேஸ் ஹார்ட் டச்சிங்.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेश जींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सबको

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोतेहो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहिती आहे का? हा आवाज शम्मीजींचा नव्हता, तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं, 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशन यांनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट, शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं

0: आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

0: റേഡിയോ മന്ദാപൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: आजचा सुविचार, कठीण वेळेतच खरे मित्र ओळखू येतात. सुखात सगळे साथ देतात, पण दुःखात जे उभे राहतात तेच आपले असतात. अचानक नोकरी गेल्यानंतर एक मित्र पैसे देऊन मदतीला आला, तेव्हाच त्याची खरी मैत्री समजली. तर श्रोते हो, यावरून आपल्याला कळतं की कठीण वेळेतच खरे मित्र आपण ओळखू शकतो.
0: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत। आज 14 मे। हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात अत्यंत तेजस्वी आहे। छत्रपती संभाजी महाराज जयंती। स्वराज्याचे दुसरे छत्रपती, थोर राजनीतिज्ञ आणि पराक्रमी योद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती। वयाच्या अवघ्या 32व्या वर्षापर्यंत त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि स्वराज्याची पताका उंच ठेवली। शौर्याचा वारसा। आजचा दिवस आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या तत्वांवर ठाम राहण्याची प्रेरणा देतो। छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि स्वराज्याचे रक्षक, त्यांच्या अचाट धैर्याला आणि बलिदानाला आज सारा महाराष्ट्र वंदन करतोय। आज पुण्यतिथी आहे जगदीशचंद्र बोस। वनस्पतींनाही जीव असतो हे सिद्ध करणारे महान भारतीय शास्त्रज्ञ। आणि आजची बोधकथा। जेव्हा शंभूराजे लहान होते तेव्हा शिवरायांनी त्यांना विचारलं, बाळशंभू, संकटात सापडल्यावर काय कराल? तेव्हा बाल संभाजी महाराज निधड्या छातीने म्हणाले, आबासाहेब, वाघ कधी संकटांना घाबरत नाही, तो संकटांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना फाडून काढतो। पुढील आयुष्यात त्यांनी हेच करून दाखवलं। 9 वर्षात 120 लढाया लढल्या पण एकही ते हरले नाहीत। तात्पर्य हेच, भीती ही मनात असते। एकदा तुम्ही भीतीवर विजय मिळवला की जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही। तेव्हा श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवता आणि आपल्या स्वाभिमानासाठी उभे राहता। तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो। परिस्थिती समोर झुकण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची जिद्द ठेवा, यश तुमचंच असेल। तेव्हा ऐकत रहा शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रीराम समर्थ 14 मे, विषयाची व लौकिकाची आस सोडावी। आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते, आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच, आवडच मुळे आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो। साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते। नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना, मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात हे कारण का सांगावे? बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले। मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील, त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तळी पेटवता येतो आणि घरही जाता येते। त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो। खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही। एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावा असं वाटतो। मी त्याला म्हटले, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते। तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले। चांगले कर्म आड येत नाही असं थोडेच आहे। वाईट कर्म कोणालाच सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो। मागे जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो असे म्हणतो, आणि आता चांगली कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल असे म्हणतो। म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले। दुष्कर्मामुळे पश्चाताप होऊन एखादा तरी भगवंताची आठवण होईल, परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही। राजासुद्धा योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो। भगवंताने उद्धवालाही सत्समागम कर म्हणून सांगावे, याहून अधिक काय पाहिजे? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रतीती येते, मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल? प्रेम येईल जेव्हा भगवंताची भक्ती करीन असे म्हणू नये। विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही, मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे। लग्नाआधी मुलीला 10-15 जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यातला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले म्हणजे मग विषयाचे प्रेम कुठे आले? भगवंताच्या नामाची गरज 2 तऱ्हेने आहे, एक प्रपंचाचे स्वरूप करण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी।

0: केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनचा पेरा जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरवर वाशिम जिल्ह्यात असतो आणि अधिकात अधिक उत्पादन घेण्याकरता आपण प्रयत्नशील असतो. परंतु सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी काही महत्त्वाच्या सूचना जर आपण पाळल्या आणि तंत्राचा वापर केला तर आपली उत्पादकता निश्चित जी आपल्याला मिळते त्यापेक्षा अधिक मिळू शकते. त्यामध्ये प्रमुख बाबीचा जर आपण विचार केला तर सोयाबीनची पेरणी जमिनीत साधारणतः 4 इंच ओल म्हणजे साधारणतः 100 मिलीमीटर पाऊस झाल्याच्या नंतर करावी. उशिरा पेरणी 15 जुलैपर्यंत करता येईल, मात्र धूळ पेरणी आपण टाळली पाहिजे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची प्रथम प्रक्रिया करावी व त्यानंतर जीवाणूसंवर्धन लावावं. जमिनीच्या प्रकाराच्या अनुसार योग्य उन्नत व अधिक उत्पादन देणारे वाण आपण निवडले पाहिजे. जसं आपल्याकडे JS 335 एक महत्त्वाचं वाण आपण मोठ्या प्रमाणावर घेतो, परंतु या वाणाबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसित केलेले वाण जे आहेत त्याच्यामध्ये TMS 98-21, त्यानंतर 93-05 यासारखे वाणं आपण त्याच्यामध्ये काही निवडले पाहिजे आणि निवळ एकाच वाणाचा पेरा आपण टाळला पाहिजे. अनुवंशिकता शुद्ध असणारी बियाणं आपण पेरणीकरता सोयाबीनच्या निवडलं पाहिजे. बियाणं 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरल्या जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी केली पाहिजे. पेरणी करताना पट्टा पद्धतीनं जर केली तर हे चांगलं. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण शक्ती अवश्य तपासावी. सोयाबीनचे बियाणे स्वतःच्या शेतात तयार करावे, यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार बियाणं आपल्याला हमखास मिळतं. ज्या शेतात पाण्याचा योग्य निचरा होत नसेल अशा जमिनीत जिप्सम जे आहे 10 बॅग्स म्हणजे साधारणतः 5 क्विंटल प्रति हेक्टरी या प्रमाणात पूर्व मशागतीच्या वेळेस मिसळून दिलं पाहिजे. चुनखडीयुक्त शेतामध्ये ज्याच्यामध्ये 8 पेक्षा जास्त आहे सोयाबीनच्या पिकात फेरस सल्फेट 0.5% म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम अधिक 0.25% म्हणजे 25 ग्रॅम कळीचा चुना अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन या मिश्रणाची 2 वेळा फवारणी. पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये जर केली तर चांगलं राहतं. यामुळे लोहाची कमतरता पिकास भासणार नाही आणि पानं पिवळे पडणं बंद होईल. मळणी करताना ड्रमची गती 350 ते 400 फेरे प्रति मिनिट यापेक्षा जास्त नसली पाहिजे आणि पीक फुलर अवस्थेत असताना डवरणी मुळीच करू नये. तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आपण जर पाळल्या तर सोयाबीनचं उत्पादन अधिक मिळण्याकरता आपल्याला फायदा मिळतो. अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प यांनीसुद्धा काही सोयाबीनकरता शिफारसी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उत्पादकता मिळण्याकरता सायकोसिल 500 PPM फवारणी फुलर अवस्थेच्या सुरुवातीला जर केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. सोयाबीन पिकामध्ये अधिक नफा मिळवण्याकरता हेक्टरी 20 किलो सल्फर व 1 किलो बोरान जर आपण दिला तर त्याच्यासुद्धा आपल्याला अधिक उत्पादनाकरता फायदा होऊ शकतो. तर ही काही पायाभूत माहिती आहे की सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना. यातील बाबीचा अंमल आणि अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्राकडे येथील पीक संरक्षण शाखेशी जर संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळू शकतं. तर त्याचा वापर करा आणि आपली उत्पादकता वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आहे आरजी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: मनुष्य नमस्कार करायला खाली वाकला की आपल्याकडे शतायुषी भव असा आशीर्वाद देण्याची पद्धत आहे। आशीर्वाद घेणाऱ्यालाही त्यानं जरा बरं वाटतं। 100 वर्ष जगता आलं तर कुणाला नको आहे। या जगातल्या वाईट गोष्टी गृहित धरून सुद्धा ते अशा विविधतेनं म्हटलेलं आहे की तिथं जास्तीत जास्त राहावंसं वाटणं साहजिक आहे। दुपारच्या भाकरीची पंचायत असलेला भिकारी सुद्धा प्राण टाकायला तयार होणार नाही। माणसाची जिजीविषा जगण्याची इच्छा फार दांडगी आहे। तेव्हा म्हातारपणी माणसाला परवडेल, पण ते उपभोगाचं सामर्थ्य कायम राहू। हे सारं खरं असलं तरी वार्धक्याबरोबर शरीर थकत जातं हेही सत्य आहे, त्यामुळे आयुष्य कमी होत जाणारच। ते टाळणं माणसाला जमलेलं नाही। तेव्हा आयुष्यात ऐन बहर कायम आहे, तोपर्यंत जशी सुख उपभोगायची तशी काही सत्कृत्याचं पुण्यही माणसानं जोडलं पाहिजे। असं म्हटलेलं आहे की शरीर शाबूत आहे, रोग जडलेले नाहीत, वार्धक्य अजून दूर आहे, इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली नाही, आयुष्य संपत आलेलं नाही, तोपर्यंत शहाण्या माणसानं पदरी काही श्रेय पुण्य कीर्ती जोडावी। ही संधी एकदा हुकली की पुन्हा येणार नाही। इंद्रियांची शक्ती क्षीण झालेली नाही, तोपर्यंत नुसता उपभोग घेण्यापेक्षा माणसानं अधिक काही चांगलं करावं। वय पुढं गेलं की मागं वळता येत नाही, त्यावेळी धावाधाव करून काही उपयोग नसतो। पुण्य जोडावं म्हटलं तरी शरीर साथ देत नाही, आणि मग चित्रगुप्ताच्या जमा खर्चात त्यांच्या खाती काहीही श्रेय जमा होत नाही। ही शिल्लक साऱ्या आयुष्यभर थोडी थोडी वाढवावी लागते। घर पेटल्यावर विहीर खणायला लागणं मूर्खपणाचं होय। पुढं येणारं संकट गृहित धरून आधीच तरतूद करायला हवी। पुण्य जोडायचं सोडाच, पण आयुष्यभर मनुष्य अहित करण्यातच गुंतलेला असतो, पण लोकांचं अहित करताना तो स्वतःच्याच हिताला चूड लावित असतो। व्याघ्रीव तिष्ठती जरा परजयंत्येंती रोगाश्च शत्रव इव प्रहरंती देहम आयुही परिसवृत्ती भिन्न घटा दिवाभो लोकस्तताप्य हितमाचरती चित्रम। म्हातारपण भेडसावीत आहे, रोग देहावर आघात करतायत, आयुष्य फुटक्या मडक्यातल्या पाण्यासारखं गळून जात आहे, तरीही माणूस अहिताचं आचरण करतो हे खरं म्हणजे मानवी जीवनातलं एक आश्चर्यच आहे। माणसाच्या स्वभावातली हीच तर खरी गंमत आहे। तारुण्यात त्याचा जोश असा काही असतो की आपल्याला म्हातारपण येणार आहे हे तो विसरून जातो। एवढंच नव्हे तर आजच्या म्हाताऱ्यांना तो म्हातारे म्हणून हिणवतो, त्यांच्या शारीरिक दुर्बलतेची कुचेष्टाही करतो, त्यांच्या परावलंबित्वाचं भांडवल करतो। गंमत अशी की कोणतंही नातं याला अपवाद नाही। आज कोणत्याही कुटुंबात डोकावून पाहिलं तर तरुण पिढीला म्हातारी माणसं नकोशी झाल्यासारखी दिसतात, त्यांची अडगळ वाटू लागते, त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकावंसं वाटतं। हे म्हातारी आपलं तरुणपण विसरलेले असतात, हेही लोक त्या काळात थोडंफार असंच वागलेले असतात, पण हे विसरल्यानं दोन पिढ्यातली तेढ वाढतेच आहे। म्हाताऱ्यांनी थोडा विचार केला की तरुणपणी आपणही थोडं तरुणांसारखेच होतो, आणि तरुणांनी लक्षात घेतलं की आपल्यालाही केव्हा तरी म्हातारं व्हायचंय, तर ही तेढ दूर होईल। संसाराच्या नावेची तरुण ही शिड, तर म्हातारे हे भरताड आहे। दोघांची गरज आहे, पण वृद्ध मागं पाहायला तयार नाहीत, तर तरुण दूरवर पाहू शकत नाहीत।
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडियो मन भावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज, और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, इस दुनिया में हर कोई किसी न किसी नशे में है। किसी को पद का नशा है, किसी को पैसे का, तो किसी को अपनी खूबसूरती का। लेकिन इन नशों की एक ही समस्या है, ये आज चढ़ते हैं और कल उतर आते हैं। और जब नशा उतरता है तो इंसान पहले से ज़्यादा खाली महसूस करता है। पर कबीर साहब आज हमें एक ऐसे नशे के बारे में बता रहे हैं जो एक बार चढ़ जाए तो फिर कभी नहीं उतरता। वह शराब का नहीं, वो शराबन अर्थात परमात्मा का नशा है। आइए जानते हैं उस दिव्य खुमारी के बारे में जिसे चखने के बाद इंसान का खुद पर भी काबू नहीं रहता। हरी रस पिया जानिए जब कब हूँ न जाई खुमार, हरी रस पिया जानिए

0: हॅलो मनभावन, नमस्कार.
1: कसे आहेत आपण सर्व?
0: मजेत.
1: काय नाही बघत आहे, मस्त आहे, स्वस्त आहे, निरोगी आणि मन भावन रेडिओचा कार्यक्रमाचा आनंद घेतोय मोबाईल ऍप वर का. त्याच्यामध्ये आमच्या सर्वांच्या लाडक्या म्हणजे जय श्री ते म्हणजे बोलणं खूप छान बघा का तुमचं बरं का.
0: हो हो बोला बोला.
2: आणि आपण आपल्या कामाला जाईल.

0: मनभवन।
1: हाँ हॅलो मनभावन, नमस्कार मॅडम।
0: नमस्कार।
1: मी हिंगोली जिल्हा कळमदुरी तालुका मोहनसिंग ठाकूर बोलावलो मॅडम।
0: स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात।
1: थँक यू, धन्यवाद
0: कुठलं
1: मॅडम।
0: गाणं ऐकायचं आज?
1: फिल्म आहे साजन चले ससुराल, आणि त्याच्यामध्ये एक गीत आहे बघा, गोविंदा कादर खान शक्ती कपूर वर चित्रगीत झालंय, आणि गीताचे बोल आहे, मैं हूँ एक नंबर गवैया, मेरा नाम है राजा रजैया।
0: मैं हूँ एक नंबर गवैया।
1: हा, गोविंदा शक्ती कपूर आणि कादरखान तिघांची जराशी गाण्याची भेंडा भेंडीच म्हणजे तट चलते।
0: हो, नोकझोक झाली त्याच्यात बरोबर।
1: हा, मॅडम मॅडम आता मी शेतामध्ये आहो, मशी आमच्या चराल्या, तिळ कापणं चालू आहे मॅडम, तिळ कापायले बा। हा
0: काय भाव आहे तुम्हाला सध्या?
1: मॅडम, आता सध्या तर काही चालूच आहे, म्हणजे 8-8 हजार रुपये क्विंटल न जाते।
0: बर बर बर।
1: हो, 8.5 म्हणजे आता पहिल्यांदा मार्केट नव्हतं तिळायचं, पण या 2-4 वर्षांमध्ये इकडे आमच्याकडे मार्केट जास्त झाल्यामुळे पहिल्यांदा भाव 13-14 हजार होता, पण उत्पन्न जास्त व्हायले, लोक टाकायले, त्याच्यानं आपण मध्ये भाव काय वरून कमी व्हायला काय घे, व्यापारी आता 8.5-9 हजारापर्यंत
0: बर
1: घ्यायले।
0: बर
1: हो
0: बर।
1: हो मॅडम,
0: ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं। धन्यवाद।
1: थँक्यू, धन्यवाद मॅडम।

0: हेलो मन भवन,
1: नमस्ते।
0: नमस्ते। स्वागत
1: मी वडोदा पानवे तालुका मुक्तनगर इथून बोलतो, नारायण खेळकर।
0: आहे तुमचं हेलो मन भवनच्या कार्यक्रमात।
1: तापमानात वाढ झालेली आहे, आता 44 लोक गेलं।
0: हो ना, खूप वाढलंय तापमान या वर्षी, जास्त आहे।
1: हो
0: हो
1: जास्त एकदम। हो
0: त्यामुळे लोकांचं सगळं चित्तच नाही लागत आहे, हो ना।
1: काहीच ठीक नाही, जेवण पण लागत नाही, काहीच नाही।
0: कुठलं गाणं ऐकायचं आज?
1: ते लावणी आहे त्याची, एक माझ्या पाळाला पिकलाय आंबा, सुरेखा पुणेकर।
0: बर,
1: हो
0: ऐकवते।
1: नाव सांगतो काही, माझ्या मुलाचं नाव कुंदन खेळकर आणि कुणाल खेळकर, ज्ञानेश्वर पितूर, या सर्वांना आनंद द्यायचा।
0: बर, चालेल, ऐकवते।
1: हो तो धन्यवाद।

0: हेलो मैम भवन।
1: हेलो मैम भवन, नमस्कार मैडम।
0: नमस्कार, स्वागत है तुमचं कार्यक्रमात।
1: धन्यवाद मैडम। तारामदेव से करजगाव तालुका कोपरगाव जिल्हा जालना, कसे आहेत मैडम? आपण
0: मजेत आहोत।
1: आम्ही पण शानदार, आणखी मजेतच आहोत।
0: अरे वा,
1: मला आजच्या कार्यक्रमात संधी नारंगी मधलं टायटल सॉन्ग द्या मॅडम। ताई
0: कुठलं टायटल सॉन्ग? मोसंबी नारंगी। बर बर बर, नक्की ऐकवतो।
1: हा धन्यवाद ताई, धन्यवाद।

0: हेलो मन भवन,
1: नमस्ते मैडम
0: नमस्ते। हाँ
1: साहेब राव पटेल आशी आला तालुका जाफरा जिल्हा जालना से बात करते हैं मैडम।
0: नमस्कार।
1: आजच्या कार्यक्रम मध्ये गाणं ऐकायचं आहे चित्रपट ले राजा आहे सर हिंदुस्थानी मधला परदेशी परदेशी जान नाही
0: परदेशी। बर बर,
1: गीत ऐकायचं
0: ऐकवते?
1: होतं
0: हो, नक्की ऐकवते हे गाणं।
1: आणि
0: धन्यवाद।
1: तुम्ही मित्राची नावं सांगायची होती
0: हो,
1: बरोबर तर तुम्ही गीत ऐकू शकता आणि धनंजय वाघ विजय बाईस अशोक पाटील सर्वांच्या समावेशी गीत ऐकायला द्या आम्हाला।
0: नक्की ऐकवते। सर्व श्रोत्यांच्या सह आपण हे गाणं ऐकूया छानसे। धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हॅलो मनभावन.
1: हॅलो शुभांगीताई, नमस्कार.
0: नमस्कार, स्वागत आहे तुमचं.
1: धन्यवाद.
0: कसे आहात आपण?
1: फार छान आहेत, आनंदी आहोत आम्ही, सुखात आहोत. तुम्ही आपण कसे आहात ताई?
0: मजेत आहोत अगदी.
1: प्रतीक्षा होती आपल्याशी बोलण्याची, मध्यंतरी सकाळी लावून पाहिला आम्ही. म्हणलं आमचा परिचय, आमच्या बहिणी आहेत, म्हणलं दिदी आहेत आमच्या.
0: हो ना हो.
1: मला आम्हाला मुक्ताबाईच्या मंदिरात यायचं एखाद्या वेळेस. आम्ही तुम्ही पण ताई ओम जय संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं दर्शन घ्या, शांती मिळेल.
0: हो हो, अगदी अगदी अगदी नक्की.
1: आणि आता जशी पत्नी पतीची कसे वाट पाहते, झाल्या तिन्ही सांजा करून सिंगार सांगा, वाट पाहते मी येणार साजन माझा.
0: वा वा वा, बर.
1: तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते आणि गीतकार आणि सुप्रसिद्ध गायिका, महान गायिका उषा मंगेशकर दीदी यांनी हे गायलेलं फार सुंदर गीत आहे.
0: बर, नक्की ऐकते. कुणाला डेडिकेट करायचं तुम्हाला सॉन्ग?
1: डेडिकेट आमचे एक उद्योगपती आहेत मोठे, शिक्षण क्षेत्रातले एकमेव अग्रेसर कार्यकर्ते आहेत आणि संस्थापक अध्यक्ष सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विलास पाटील सावंत जालना आणि ऍडव्होकेट आमचे माझे भाषेत विलास पाटील भुतेकर, साहेबराव पाटील, अभिमान साबळे, बळीराम साबळे, जय राम हरी कदम, नानासाहेब घुगरे, सय्यद जलाल भाई.
0: हो
2: नवीन. ओके ताई,
0: नमस्कार.
2: नमस्कार, घ्या तेवढं गीत आमचं.
0: नक्की ऐकवते. धन्यवाद.
2: हो हो, नवीन नवीन
0: ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM.
1: काही ते नवीन स्रोत आहेत आपली.
0: अच्छा, ओके.
1: यांना आता रेडिओ कर वळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, आम्ही कार्यकर्ते तुमचे.
0: वा वा, नक्की नक्की. तुमच्यासारखे श्रोते, दर्दी श्रोते असले की आमचा उत्साह अजून वाढतो चांगलं करण्यासाठी.
1: जास्तीत जास्त युवा पिढी कशी वळण याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
0: वा वा, धन्यवाद. खूप खूप आभार तुमचे.
1: जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे.
0: खरंय,
1: ज्ञान दिल्याने वाढत. जसा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे त्याचप्रमाणे पुण्याचं काम करतो आम्ही. योगदान फार मोठं, आम्ही वक्ते झालो तुमच्या आकाशवाणीने. फार श्रेय,
0: तुमचं योगदान, तुमचं सहकार्य अनमोल आहे
1: ताई. फार आनंद वाटला तुमच्याशी बोलून.
0: चालेल चालेल, ऐकवते शांत गाणं.
1: पुनश्च एकदा धन्यवाद, फार फार आभारी, धन्यवाद.

0: हेलो मन भवन,
1: नमस्कार मैडम।
0: नमस्कार।
1: मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वडवणी, जिल्हा बीड इथून बोलतो मॅडम।
0: नमस्कार। आज हॅलो मन भवन मध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: सध्या आंब्याचं सीजन आहे ना मॅडम, त्यानिमित्त एक गीत ऐकायचं होतं।
0: सांगा।
1: तोतापुरी तोतापुरी हे गीत नाही का आंब्यावरचं,
0: बर
1: ते ऐकायचं होतं।
0: बर ऐकवते।
1: धन्यवाद। आणि आमच्या सोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, आमचे काका बळीराम साबळे, रामहरी कदम, विजयकांत कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, दत्तात्रय डाके पाटील, दत्तात्रय मुंडे, श्रीराम मुंडे, वसंतबापू जकाते, यांच्या सोबत आपणही या गीताचा आनंद घ्या मॅडम।
0: हो नक्की, सर्व श्रोत्यांसह ऐकू।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
2: श्रोते हो नमस्कार, आजच्या विशेष कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते। श्रोते हो, उन्हाळा म्हटला की फक्त उष्णता नाही तर त्यासोबत येतात त्वचेच्या अनेक समस्या सुद्धा, टॅनिंग, पिंपल्स, ऑइली स्किन आणि निस्तेजपणा। विशेषतः महिलांसाठी घर, काम आणि स्वतःची काळजी यामध्ये संतुलन राखत असताना स्किन केअर कधी कधी राहून जाते। पण लक्षात ठेवलं पाहिजे की सुंदर दिसणं म्हणजे फक्त मेकअप नाही तर निरोगी त्वचा हे फार महत्वाचं आहे मैत्रिणींनो। म्हणूनच आज आपण घेऊन आलो आहोत एक खास आणि अत्यंत उपयुक्त असा विषय, उन्हाळ्यात महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी। आणि यासाठी आज आपल्यासोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम, त्या आपल्याला नक्कीच याविषयी गाईड करणार आहेत। आपण नक्कीच त्यांच्याशी गप्पांमधनं या सगळ्या आपल्या प्रश्नांविषयी जाणून घेणार आहोत। मॅडम नमस्कार।
3: नमस्कार मॅम,
2: तुमचं स्वागत आहे रेडिओ मन भवनच्या स्टुडिओमध्ये।
3: थँक्यू मॅम अँड थँक्यू रेडिओ मन भवन।
2: तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की उन्हाळ्यात महिलांच्या त्वचेवर नेमके कोणते बदल दिसून येत असतात?
3: स्पेशली उन्हाळ्यात असं होतंय की आपली स्किनला ऑइल प्रोडक्शन हे जास्त होतं, कारण घाम येतो आपल्याला, घामामधून घाम आणि ऑइल हे एकत्र होतं आणि त्याच्यामुळे चिकटपणा वगैरे असं जाणवतं। सो यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो तर एक छान असं जेंटल क्लिन्झर वापरू शकतो, त्यानंतर आपण छान मॉइश्चरायझर जे जेल बेस असेल असं आपण युज करू शकतो, त्यानंतर सनस्क्रीन तर मस्ट आहे। आणि जे प्रॉब्लेम म्हणालात तुम्ही, तर प्रॉब्लेम असे येऊ शकतात की ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम उन्हाळ्यात जास्त येतो, ठीक आहे। ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना टी झोनवर वगैरे थोडंफार ऑइल दिसतं, पण ऋतू जसे बदलतात, आजकाल तुम्ही पाहताय वेदरमध्ये भरपूर चेंजेस येतात, ते चेंजेस आल्यामुळे कधी अचानक वाटतंय की खूप ड्राय झाली स्किन, कधी अचानक वाटतं की खूप अशी ऑइल येत आहे, असे बरेच सारे चेंजेस आपल्या स्किनमध्ये येत राहतात।
2: पण मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा महिलांची जी स्किन असते किंवा त्वचा असते ती अतिशय संवेदनशील असते, मग त्यावेळी नेमकी कशी काळजी घेतली गेली पाहिजे?
3: महिलांची स्किन नक्कीच खूप सेन्सिटिव्ह असते आणि पुरुषांची जो लेयर म्हणू शकतो आपण स्किनचा लेयर, तर पुरुषांचा थोडा जाडसर असतो आणि स्त्रियांचा थोडा पातळ असतो सोप्या लँग्वेजमध्ये, तर त्याच्यामुळे काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं। स्त्रिया जेवढं काळजी घेतील स्किनची तेवढीच त्यांची स्किन नितळ निरोगी अशी असणार आहे, ठीक आहे। त्यासाठी काळजी म्हणजे उन्हाळ्यात स्पेशली काय काळजी घ्यावी, तर सनस्क्रीन मस्ट आहे।
2: बर,
3: सनस्क्रीन जो रोल प्ले करतो तो अजून उन्हाळ्यात काही दुसरं प्ले नाही करू शकत, किंवा तुमच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून सनस्क्रीनच आहे।
2: बर,
3: आणि डे स्किन केअर उन्हाळ्यात स्पेशली हे खूप अत्यंत महत्वाचं आहे। जसं मी हिवाळ्यात सांगते की रात्री नाईट स्किन केअर खूप छान वर्क करतं, उन्हाळ्यातही करतं, बट डे स्किन केअर उन्हाळ्यात खूप मॅटर करतं।
2: बरोबर बरोबर, जसं तुम्ही म्हणाल की सनस्क्रीन खूप आवश्यक आहे, पण मग त्यासाठी नेमकं तो जो SPF त्याचं प्रमाण असतं ते किती असावं?
3: SPF हे प्रत्येक ब्रँड वेगळं त्यांचं एक मेजर लाईन असते, त्या मेजरमेंट नुसार वेगवेगळं असतं, बट तुम्ही SPF आता जळगाव

0: साठी स्पेशली जर विचार करत
1: खरंच.
0: असाल तर 30 to 50+
1: ओके.
0: ठीक आहे. PA++ म्हणजे प्रोटेक्शन प्लस प्लस
1: प्लस प्लस ओके.
0: जास्त प्रोटेक्शन,
1: प्रोटेक्टिव्ह.
0: जितके प्लस प्लस म्हणजे तितकं जास्त
1: प्रोटेक्शन
0: प्रोटेक्शन मिळणार.
1: अरे वा. पण मग टॅनिंग साठी नेमके कुठले प्रभावी उपाय केले गेले पाहिजेत?
0: टॅनिंग साठी जर सलॉन ट्रीटमेंट म्हणाल तर तुम्ही क्लीनअप आहे, टॅनिंग फेशियल्स आहे ते घेऊ शकता, किंवा मग वेज पील वगैरे ह्या गोष्टी करू शकता तुम्ही, डिटॅन यूज करू शकता. या आहेत. आणि तसंच घरगुती उपाय पण आहेत. तर घरगुती उपायांमध्ये जसं फेस पॅक आहे, वेळच्या वेळी तुम्ही तुमची स्किन दहीने, किंवा मग जे ऑइली स्किन आहे त्यांना दही नाही सूट उन्हाळ्यात, बट ते कच्चं दूध वापरू शकतात क्लिन्झिंग साठी. त्यांना त्याचे छान रिझल्ट येतात. त्याच्याने त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड वगैरे असे गुणधर्म असल्यामुळे ते तुमच्या स्किनचा जो टेक्स्चर आहे तो स्मूथ करायला आणि तुमच्या स्किनवर आलेलं जे टॅनिंग आहे ते रिमूव्ह करायला खूप हेल्प करतात. त्याचसोबत तुम्ही माइल्ड स्क्रब यूज करू शकता, जसं की तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर ते टाकू शकता. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मध टाका थोडंसं बाइंडिंगसाठी, हळद टाका, आंबे हळद, असं तुम्ही एक माइल्ड स्क्रब तयार करू शकता आणि तो स्क्रब तुम्ही स्किनवर एक्सफोलिएट करण्यासाठी यूज करू शकता.
1: वा, म्हणजे नॅचरल आणि घरगुती उपायांनी सुद्धा आपली आपण स्किन नितळ अशी बनवू शकतो नक्कीच. आणि घरगुती फेस पॅक जे असतात ते कुठले वापरले गेले पाहिजेत?
0: येस, घरगुती फेस पॅक जे आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. आता मी स्पेशली ऑइली स्किनसाठी

0: उपायाने सुद्धा आपली आपण स्किन नितळ अशी बनवू शकतोस
1: यस
0: नक्कीच. आणि घरगुती फेस पॅक जे असतात ते कुठले वापरले गेले पाहिजेत?
1: येस, घरगुती फेस पॅक जे आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. आता मी स्पेशली ऑइली स्किनसाठी

0: उपायाने सुद्धा आपली आपण स्किन नितळ अशी बनवू शकतोस
1: यस
0: नक्कीच. आणि घरगुती फेस पॅक जे असतात ते कुठले वापरले गेले पाहिजेत?
1: येस, घरगुती फेस पॅक जे आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. आता मी स्पेशली ऑइली स्किनसाठी

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमात मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की फक्त उष्णता नाही तर त्यासोबत येतात त्वचेच्या अनेक समस्या सुद्धा. टॅनिंग, पिंपल्स, ऑइली स्किन आणि निस्तेजपणा, विशेषतः महिलांसाठी घर, काम आणि स्वतःची काळजी यामध्ये संतुलन राखत असताना स्किन केअर कधी कधी राहून जाते. पण लक्षात ठेवलं पाहिजे की सुंदर दिसणं म्हणजे फक्त मेकअप नाही तर निरोगी त्वचा हे फार महत्वाचं आहे मैत्रिणींनो. म्हणूनच आज आपण घेऊन आलो आहोत एक खास आणि अत्यंत उपयुक्त असा विषय, उन्हाळ्यात महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी. आणि यासाठी आज आपल्या सोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. त्या आपल्याला नक्कीच याविषयी गाईड करणार आहेत. आपण नक्कीच त्यांच्याशी गप्पांमधनं या सगळ्या आपल्या प्रश्नांविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅम.
0: तुमचं स्वागत आहे रेडिओ मन भवनच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू मॅम अँड थँक्यू रेडिओ मन भवन.
0: तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की उन्हाळ्यात महिलांच्या त्वचेवर नेमके कोणते बदल दिसून येत असतात.
1: स्पेशली उन्हाळ्यात असं होतंय की आपली स्किनला ऑइल प्रोडक्शन हे जास्त होतं, कारण घाम येतो आपल्याला, तर घामामधून घाम आणि ऑइल हे एकत्र होतं आणि त्याच्यामुळे चिकटपणा वगैरे असं जाणवतं. सो यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो तर एक छान असं जेंटल क्लिन्झर वापरू शकतो. त्यानंतर आपण छान मॉइश्चरायझर जे जेल बेस असेल असं आपण युज करू शकतो. त्यानंतर सनस्क्रीन तर मस्ट आहे. आणि जे प्रॉब्लेम म्हणालात तुम्ही तर प्रॉब्लेम असे येऊ शकतात की ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम उन्हाळ्यात जास्त येतो.
0: खरं आहे.
1: ठीक आहे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना टी झोनवर वगैरे थोडंफार ऑइल दिसतं. पण ऋतू जसे बदलतात, आजकाल तुम्ही पाहताय वेदरमध्ये भरपूर चेंजेस येतात. ते चेंजेस आल्यामुळे कधी अचानक वाटतंय की खूप ड्राय झाली स्किन, कधी अचानक वाटतं की खूप अशी ऑइल येत आहे, असे बरेच सारे चेंजेस आपल्या स्किनमध्ये येत राहतात.
0: पण मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा महिलांची जी स्किन असते किंवा त्वचा असते ती अतिशय संवेदनशील असते. मग त्यावेळी नेमकी कशी काळजी घेतली गेली पाहिजे.
1: महिलांची स्किन नक्कीच खूप सेन्सिटिव्ह असते आणि पुरुषांची जो लेअर म्हणू शकतो आपण स्किनचा लेअर, तर पुरुषांचा थोडा जाडसर असतो आणि स्त्रियांचा थोडा पातळ असतो सोप्या लँग्वेजमध्ये. तर त्याच्यामुळे काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं. स्त्रिया जेवढं काळजी घेतील स्किनची तेवढीच त्यांची स्किन नितळ निरोगी अशी असणार आहे. ठीक आहे. त्यासाठी काळजी म्हणजे उन्हाळ्यात स्पेशली काय काळजी घ्यावी तर सनस्क्रीन मस्ट आहे.
0: बर.
1: सनस्क्रीन जो रोल प्ले करतो तो अजून उन्हाळ्यात काही दुसरं प्ले नाही करू शकत, किंवा तुमच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून सनस्क्रीनच आहे.
0: बर.
1: आणि डे स्किन केअर उन्हाळ्यात स्पेशली हे खूप अत्यंत महत्वाचं आहे. जसं मी हिवाळ्यात सांगते की रात्री नाईट स्किन केअर खूप छान वर्क करतं, उन्हाळ्यातही करतं, बट डे स्किन केअर उन्हाळ्यात खूप मॅटर करतं.
0: बरोबर. बरोबर. जसं तुम्ही म्हणाल की सनस्क्रीन खूप आवश्यक आहे, पण मग त्यासाठी नेमकं तो जो एसपीएफ त्याचं प्रमाण असतं ते किती असावं.
1: एसपीएफ हे प्रत्येक ब्रँड वेगळं त्यांचं एक मेजर लाईन असते, त्या मेजरमेंट नुसार वेगवेगळं असतं. बट तुम्ही एसपीएफ आता जळगावसाठी स्पेशली जर विचार करत असाल तर 30-50++.
0: ओके.
1: ठीक आहे. पीए प्लस प्लस म्हणजे प्रोटेक्शन प्लस
0: प्लस प्लस. ओके.
1: जास्त प्रोटेक्शन,
0: प्रोटेक्टिव्ह.
1: जितके प्लस प्लस म्हणजे तितकं जास्त
0: प्रोटेक्शन
1: मिळणार.
0: अरे वा. पण मग टॅनिंग साठी नेमके कुठले प्रभावी उपाय केले गेले पाहिजेत.
1: टॅनिंग साठी जर सलॉन ट्रीटमेंट म्हणाल तर तुम्ही क्लीनअप आहे, टॅनिंग फेशियल्स आहे ते घेऊ शकता, किंवा मग वेज पील वगैरे ह्या गोष्टी करू शकता तुम्ही, डी टॅन युज करू शकता. या आहेत. आणि तसंच घरगुती उपाय पण आहेत. तर घरगुती उपायांमध्ये जसं फेस पॅक आहे, वेळच्या वेळी तुम्ही तुमची स्किन दहीने किंवा मग जे ऑइली स्किन आहे त्यांना दही नाही सूट होत उन्हाळ्यात, बट ते कच्चं दूध वापरू शकतात क्लिन्झिंग साठी. त्यांना त्याचे छान रिझल्ट येतात. त्याच्याने त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड वगैरे असे गुणधर्म असल्यामुळे ते तुमच्या स्किनचा जो टेक्स्चर आहे तो स्मूथ करायला आणि तुमच्या स्किनवर आलेलं जे टॅनिंग आहे ते रिमूव्ह करायला खूप हेल्प करतात. त्याचसोबत तुम्ही माइल्ड स्क्रब यूज करू शकता, जसं की तांदळाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर ते टाकू शकता. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मध टाका थोडस बाइंडिंग साठी, हळद टाका, आंबे हळद, असं तुम्ही एक माइल्ड स्क्रब तयार करू शकता आणि तो स्क्रब तुम्ही स्किनवर एक्सफोलिएट करण्यासाठी यूज करू शकता.
0: वा, म्हणजे नॅचरल आणि घरगुती उपायांनी सुद्धा आपली आपण स्किन नितळ अशी बनवू शकतो नक्कीच. आणि घरगुती फेस पॅक जे असतात ते कुठले वापरले गेले पाहिजेत?
1: येस, घरगुती फेस पॅक जे आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली तुम्ही करू शकता. आता मी स्पेशली ऑइली स्किनसाठी आधी सांगते घरगुती फेस पॅक.
0: बरोबर,
1: की सगळ्यात आधी मुलतानी माती सगळं समप्रमाणात घेऊ शकता तुम्ही.
0: बर,
1: मुलतानी माती घ्या, मुलेठी पावडर घ्या, त्याच्यानंतर मिल्क पावडर, त्याच्यानंतर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता. तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही तुमच्या चपात्यांचं जे पीठ असतं गव्हाचं तेही घेऊ शकता. ही सगळं जे काही मिश्रण आहे तुम्ही कोरड्या पद्धतीने तयार करून एका एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा जेव्हाही तुम्हाला वाटतंय की मला आता वेळ आहे, मला फेस पॅक ऍटलीस्ट 10-15 मिनिटं माझ्याकडे वेळ, मी लावून ठेवू शकते, तुम्ही तो लावा. नंतर लावल्यानंतर काढण्याची पद्धत खूप मॅटर करते.
0: बरोबर,
1: इतो तुम्ही लावलाय पण त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहे, त्याच्यातले जे काही फायदे आहेत ते तुमच्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होण्यासाठी, तो पॅक ड्राय झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा पाण्याने त्याला थोडा ओला करा, सर्क्युलर मोशन मध्ये थोडा मसाज द्या आणि मग त्याला वॉश आउट करा.
0: वा,
1: सो त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट फॅक्ट आहे ते तुमच्या स्किन मध्ये ऍब्झॉर्ब झाल्यानंतर ते तुमच्या स्किनला अजून ग्लो देतात.
0: आणि बऱ्याचदा आपण असं वाचतो किंवा ऐकतो बघत असतो अलोवेरा, गुलाब पाणी, दही यांचा सुद्धा त्वचेसाठी वापर करणं खूप फायदेशीर आहे. मग नेमका तो वापर कसा करायचा त्याबद्दल गाईड करा.
1: जर अलोवेरा हे तर नॅचरल इन्ग्रेडियंट आहे आणि एक सुपर इन्ग्रेडियंट आपण म्हणू शकतो कोरफड, तर ते जितकं नॅचरली तुम्ही रॉ मध्ये युज करू शकता. मार्केटचा अलोवेरा जेल बेस्टच आहे, मी त्याला नाही म्हणणार, बट मी फर्स्ट प्रिफरन्स देईल की नॅचरल अलोवेरा.
0: करेक्ट,
1: ठीक आहे. जी काय तुम्ही एक फांदी तोडून आणलेली आहे ती कट करायची, त्याच्यातला अलोवेरा काढायचा, तो स्किनवर लावायचा. एक खूप सुपर इन्ग्रेडियंट आहे, त्याच्याने तुमची स्किन मॉइश्चराइज होते. नॅचरल मॉइश्चरायझर आहे ते मॉइश्चराइज होते. त्याच्यानंतर तुमच्या स्किनचं जे बॅरियर आहे आतलं जे डिस्टर्ब झालेलं असतं ते रिपेअर करायला, ते हील करायला खूप हेल्प करतं. त्याच नंतर तुमच्या स्किनवर जो ऑइल सिक्रेशन जास्त होत आहे त्या ते जे ऑइल ग्लॅड असतात ते सेबॅसिस ग्लॅडला कंट्रोल करायला, ऑइल ग्लॅडला कंट्रोल करायला अलोवेरा खूप हेल्प करतं.
0: अच्छा, गुड गुड,
1: ठीक आहे. सेकंड थिंग तुम्ही म्हणालात की रोज वॉटर. सो रोज वॉटर हे खूप नॅचरल टोनर आहे. प्रत्येक वेळेस आपण बाहेर जाऊन मार्केट मधलं आणू शकतो, ते इझी फॉर्म्युला आहे, पण घरी सुद्धा आपण खूप उत्तम पद्धतीने ते करू शकतो.
0: अच्छा,
1: जसं की तुमच्याकडे एखादा आपल्याला असं बुकेज वगैरे येतात त्यातले गुलाबाची फुलं न फेकता आपण घरी रोज वॉटर तयार करू शकतो. चांगलं मिनरल वॉटर घ्या, त्याच्यामध्ये त्या पाकळ्या टाका, त्याला बॉइल करा, ते गार झाल्यावर तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये.
0: किती सोपं आहे,
1: खूप सोपं आहे. आणि आपण त्याच्यासाठी पैसे मोजून आणतो, ते घरी आपण तयार करू शकतो.
0: फक्त थोडे एफर्ट्स आणि माहिती असणं गरजेचं आहे. मॅडम, असं उन्हाळ्यात असं पण बघतो की मेकअप कुठेतरी जायचं असतं पण ते उन्हाचं गरमी आणि ते सगळं पाहून मेकअप नकोसा वाटतो, तर मग त्यावेळी स्वतःला कसं मॅनेज करायचं मेकअप मेंटेन ठेवण्यासाठी?
1: स्पेशली उन्हाळ्यात काय होतं की आपल्या स्किन मध्ये खूप सारे चेंजेस येत असतात. ऑइलचं म्हणू आपण, ऑइल सिक्रेशन जास्त होतं. तुम्ही जर जास्त पाणी जर कमी झालं तर स्किन काय करते, जी ऑइल प्रोड्यूस करते जास्त, का स्किन तुमची हायड्रेट ठेवण्यासाठी. ठीक आहे, पाण्याचं प्रमाण कमी झालं तर स्किन आपोआप, कारण आपल्या बॉडीमध्ये नॅचरल फंक्शन इतके छान होतात की त्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायची गरज नाही, ते आपोआप हील पण होतात बऱ्याचशा गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हा मेकअप करता तर तो मेकअप का मेल्ट होतो, त्याच्यामुळे आम्ही बोलतो की हेवी मेकअप नको उन्हाळ्यात, मिनिमल मेकअप.
0: हो,
1: ठीक आहे, मिनिमल मेकअप तो मेल्ट नाही होत, तो निघत नाही, तो असं ओघळत नाही, पसरत नाही. ठीक आहे, बट तुम्ही हेवी लेअरवर लेअरवाला जर मेकअप करताय तर त्या मेकअपमध्ये काय होतं, तुम्ही किती सेटिंग स्प्रे वापरा काही वापरा पण तो कुठे ना कुठे मेल्ट होणारच आहे, कारण आतूनच इतका घाम येतोय. ठीक आहे, तो प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही एक चांगलं प्रायमर, जे पोर्स लॉक प्रायमर असतो ते वापरू शकता तुम्ही, की त्याच्यातून तुमचं ऑइल सिक्रेशन वर येणार नाही आणि मेकअप तुमचं ऑक्सिडाइज होऊन मेल्ट होणार नाही,
0: मेल्ट होणार.
1: ठीक आहे, तिथे तुम्ही मिनिमल मेकअप युज करू शकता. मिनिमल मेकअप मध्ये प्रॉडक्ट पण तसे जाणार, मिनिमल वाले. मिनिमल मेकअप मध्ये तुम्ही बीबी क्रीम युज करू शकता, एक जस्ट कॉम्पॅक्ट युज केलं तरी चालेल. हाय कव्हरेज फाउंडेशन जर तुम्ही युज करताय तर त्याच्या आधी प्रायमर लावणं गरजेचं
0: आहे.
1: तुम्ही हाय कव्हरेज प्रोडक्ट कडे जाताय तर ते पण मिनिमल वे मध्ये, म्हणजे एक लेअर लावला तर इनफ आहे. प्रत्येक वेळेस खूप सारा कव्हरेज देणं गरजेचं नाही, मिनिमल मेकअप मध्ये जाऊ शकतो आपण.
0: खरं खरं, तर हे झालं बाह्य उपचारांबाबत. पण आपण जर अंतर्गत उपचार बघताना, नेमकं उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्यायची असताना आपण आपला आहार कसा ठेवला पाहिजे त्याबद्दल सुद्धा सांगा.
1: यस, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आणि खूप मॅटर करतो. ठीक आहे, तर जर आपण आपल्या स्किनला हायड्रेट ठेवायचं आहे तर ऑफकोर्स आता उन्हाळ्यात तुम्ही जर बघत असाल की सगळे वॉटर कंटेंट वाले फ्रुट्स येत आहेत.
0: बरोबर,
1: जसं वॉटर मेलन आहे,
0: ग्रेप्स आहेत,
1: खरबूज आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते वॉटरी फ्रूट जास्त खाणं गरजेचं आहे. कारण हायड्रेशन राहणं, काकडी, हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये वॉटर इनटेक वाढतो नॅचरली आणि त्याच्यामुळे आपली स्किन हायड्रेट दिसते.
0: बरोबर, फळांचा समावेश असावा.
1: यस, फळांचा, पालेभाज्या, ग्रीन व्हेजिटेबल्स या गोष्टींचा समावेश. शक्यतो तेलकट, तुपकट, मसाले हे पदार्थ टाळले तर स्किन मध्ये नॅचरली ग्लो दिसायला खूप हेल्प होते.
0: बरोबर, आणि वेळेवर जेवण आणि पाण्याचा इंटेक जास्त.
1: पाण्याचा इंटेक तर ऑफकोर्स जास्त असणं गरजेचं आहे.
0: खरंच खरंच. झोपेचा सुद्धा त्वचेवर काही परिणाम होत असतो का?
1: हो नक्की. झोपेचा परिणाम आपण म्हणू शकतो डायरेक्टली टेक्स्चरवर होतो स्किनच्या. जर तुमची झोप जर प्रॉपर झाली असेल, 7 ते 8 तासाची झोप जर प्रॉपर झालेली असेल, अरे नुसतं झोपणं म्हणजे नाही तर ती एकदम सायलेंट पीसफुली जी आपण स्लीप बोलतो ती त्या पद्धतीने जर झाली, तुमचं स्किनचं टेक्स्चर नेहमी तुम्हाला स्मूथ आणि एक पोर्स ओपन नाही दिसणार स्पेशली. आपण तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस नोटीस करा की आपण जेव्हा झोप पूर्ण नाही होत आपल्या स्किनचे पोर्स ओपन झालेले दिसतात, आपली स्किन अशी खडबडीत
0: वाटते.
1: जर झोप तुमची प्रॉपर झालेली, तुमची स्किनचे पोर्स ते आतून हील व्हायला हेल्प होते आणि तुमची स्किनचं टेक्स्चर स्मूथ होतं. त्याच नंतर हा तर फर्स्ट थिंग झाला. सेकंड थिंग आहे, तुमची झोप जर व्यवस्थित नाही झाली तर तुम्हाला रिंकल्स, अंडर आय सर्कल्स या गोष्टींचा पण सामना करावा लागतो. त्याच्यामुळे झोपेचा खूप महत्वाचा रोल आहे. जसं फ्रूट सॅलेड या सगळ्या गोष्टी, डाएटचा रोल जेवढा महत्वाचा आहे तेवढा झोपेचाही रोल खूप महत्वाचा आहे.
0: बऱ्याच मैत्रिणींची अशी कंप्लेंट असते की उन्हाळ्यात माझे पिंपल जास्त वाढलेत, मग त्यावेळी त्यांनी त्याची कशी काळजी घेतली पाहिजे?
1: पिंपल्स वाढतातच त्याच्यामुळे मॅम, कारण ऑइल प्रोडक्शन
0: वाढत.
1: ठीक आहे, जर तुम्ही हायड्रेशन प्रॉपर ठेवलं स्किन मध्ये, तुम्ही पाण्याचा इंटेक प्रॉपर ठेवलाय, तुम्ही फ्रुट्स खातायत, या सगळ्या गोष्टी ज्या इंटरनली पण अफेक्ट करते या गोष्टी, त्या जर तुम्ही प्रॉपर मेंटेन केल्यात तर तुमचं जे सिबॅसिस ग्लॅड आहे ते ऑइल प्रोडक्शन थोडं कमी करतं आणि त्याच्यामुळे पिंपल्स कमी येतात. आणि सेकंड थिंग काय असते की या सगळ्यांमुळे जे आपले पोर्स असतात ते पोर्स ब्लॉक होऊन जातात. सतत आपण प्रोडक्ट वापरतो ते प्रोडक्ट वेळच्या वेळी रिमूव्ह नाही होत, त्याच्यामुळे पण पिंपल्स येतात. सो आणि महत्वाचा रोल म्हणजे जर तुम्हाला पिंपल्स येत आहे, रेड पिंपल्स आहे, पसी पिंपल्स आहे, तर तुम्हाला दिवसातून 2 फेसवॉश जेंटल क्लिन्झरने असू देत किंवा फेसवॉशने असू देत ते करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही सॅलिसिलिक बेस्ड फेसवॉश पण वापरू शकता. सॅलिसिलिक ऍसिड काय करतं की तुमचं जे ऑइल प्रोडक्शन असतं त्याला थोडंसं कमी लाइटन अप करायला हेल्प करतं तुम्हाला. सो तुम्ही तशी फेसवॉश, माइल्ड फेसवॉश युज करू शकता की जेणेकरून तुमचे पिंपल्स पण प्रिव्हेंट होतील, ऑइल प्रोडक्शन पण जास्त होणार नाही.
0: बरोबर, खरं खरं. ब्राइटनिंग साठी सुद्धा कोजिक ऍसिडचा वापर करण्याचा सल्ला बऱ्याच ठिकाणी दिला जात असतो, ते कसं आपण उपयोगात आणलं पाहिजे?
1: ब्राइटनिंग साठी कोजिक ऍसिड खूप छान रोल प्ले करतं. पण कोजिक ऍसिड शक्यतोवर जर तुम्ही उन्हात दिवसा नाही वापरलं आणि रात्री वापरलं तर त्याचे डेफिनेटली जे आपण म्हणू शकतो फायदे ते खूप जास्त पद्धतीने तुम्हाला मिळतात. आणि कोजिक ऍसिड नक्कीच खूप सुंदर पद्धतीने काम करतं. जर तुम्हाला काही पिंपल्स असतील ते गेले, त्याच्यानंतर जे डाग राहून जातात ते फेड करायला हेल्प करतं. त्याच्यानंतर तुम्हाला पिगमेंटेशन आहे, लाइटन अप पिगमेंटेशन आहे जस्ट स्टार्ट झालंय रिसेंटली, तिथे सुद्धा कोजिक ऍसिड खूप छान काम करतं आणि त्याचे फायदेही तेवढेच छान आहे. बट प्रत्येक गोष्टीची एक मात्रा असते.
0: बरोबर,
1: तुम्ही स्टार्ट करताय तेव्हा 1%, 2% किंवा 0.5% स्टार्ट करा, डिरेक्टली 2% वगैरे जाऊ नका.
0: स्किनला रॅशेस येण्याचा चान्सेस,
1: आणि जे काही युज करताय ते योग्य मार्गदर्शनने, योग्य सल्ल्याने करा, त्याच्यामुळे तुमची स्किन. बऱ्याचदा काय होतं की खूप सारे प्रोडक्ट आपण युज करतो, रॉंग स्किन केअर प्रोडक्ट वापरल्यामुळे पण स्किन खराब होते.
0: अगदी
1: येतात, या पण गोष्टी मॅटर करतात. आम्ही प्रोडक्ट वापरतोय खूप छान फॅन्सी इम्पोर्टेड प्रोडक्ट वापरतोय, बट ते प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही जर ते रात्री रिमूव्ह नाही करत, ते प्रॉपर जेंटल क्लिन्झिंग युज करा किंवा मग मायसिलर वॉटर युज करा, त्याने जर तुम्ही लावलेलं सनस्क्रीन जे काही प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह नाही करणार तर तुम्हाला रॅश येणार, किंवा मग आपण बारीक बारीक फोडी पिंपल्स पिंपल्स बरे एकदा कुठकुळ्या बारीक बारीक कुटकुळा नको, त्याच्यामुळे खूप इरिटेशन होतं आणि आपल्याला स्वतःचा कॉन्फिडन्स पण कुठेतरी लूज
0: लूज होतो. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. खूप छान माहिती गप्पांमधून आपल्याला मिळत आहे. तर मैत्रिणींनो, हे सगळे नियम हे खास तुमचे ज्या पण मैत्रिणी या क्षणी आमचा संवाद ऐकत आहेत त्यांना नक्कीच माहितीपूर्ण असा सल्ला या ठिकाणी मिळतोच आहे अशी मी आशा करते. तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला नक्की आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करू शकता आणि आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय तेही जरूर कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994333. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क, तुमचे अभिप्राय आणि तुमचे प्रश्न आम्हाला पाठवू शकता. तर मॅडम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल की वर्किंग वुमेन ज्या असतात तर त्यांनी आपलं डेली रुटीन कसं ठेवलं पाहिजे,
1: स्पेशली उन्हाळ्यात जर मी म्हणेल वर्किंग वुमनने. सकाळी सगळ्यांनाच वर्किंग वुमनला इतकी घाई असते की ते तुम्हाला सांगायला नको, तुम्ही मी दोघही वर्किंग वुमन आहोत त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीची माहिती आहे. पण सकाळी आंघोळ झाल्या 5 मिनिटं स्वतःला द्या, आंघोळ झाली की डॅम स्किन वर लगेच मॉइश्चरायझर लावा. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही वॉटर बेस युज करा, कॉम्बिनेशन असेल तरी सुद्धा वॉटर बेस मॉइश्चरायझर चालतो, जेल बेस नाही. तर मग तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही ऑइल बेस एक मॉइश्चरायझर युज करणं गरजेचं आहे. आणि उत्तम असं सनस्क्रीन ज्याचं एसपीएफ 50+ असेल, आणि सनस्क्रीन हे नंतर 3-4 तासांनी जर तुम्ही सतत उन्हात राहताय तर तुम्ही रिअप्लाय करणं गरजेचं आहे.
0: अच्छा,
1: सो त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस फेस वॉश करून पुन्हा रिअप्लाय करणं गरजेचं नाहीये, जस्ट त्याच्यावर पुन्हा अप्लाय
0: ऍप्लिकेशन केलं पाहिजे. बरोबर,
1: ठीक आहे. आणि सनस्क्रीन फक्त बाहेर जात आहे म्हणून युज नका करू, वर्किंग वुमन साठी नाही. तर हा एक प्रत्येक गृहिणीसाठी मी सल्ला देईन, तुम्ही गॅस जवळ उभे राहताय, तुमच्या खिडकीतून यूव्ही रेज येत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप अफेक्ट करतात. सनस्क्रीन का वापरावं, फक्त उन्हाचं प्रोटेक्शन होतं, यूव्ही रेज पासून प्रोटेक्शन होतंय नाहीये. सनस्क्रीन एक छान रोल प्ले करतंय, आता कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय, कॅन्सर पासून प्रिव्हेंट करायला तुम्हाला सनस्क्रीन हेल्प करतं. तुमचे प्री मॅच्युअर जे साइन्स असतात स्किनवरचे, वयाच्या आधी एक जास्त मॅच्युअर्ड दिसणं वगैरे, त्या गोष्टीला प्रिव्हेंट करायला सनस्क्रीन हेल्प करतं. तुमचं पिगमेंटेशन कंट्रोल करायला हेल्प करतं, तुमचं टॅनिंग कंट्रोल करायला हेल्प करतं. तुम्ही तुमची ऑलवेज शाईन ब्राइटनिंग फेस जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक उत्तम सनस्क्रीन मध्ये इन्व्हेस्ट करा. आणि सनस्क्रीन मध्ये नेहमी एक सनस्क्रीन देताना एक टिप सांगेल की त्याच्यामध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम नावाचा एक घटक असतो, तो चेक करा इन्ग्रेडियंट लिस्ट मध्ये आणि मग सनस्क्रीन घ्या.
0: क्या बात आहे, छान असं म्हणजे अतिशय महत्वपूर्ण असा संदेश मॅमने आपल्या संवादातून दिलेला आहे. खरंच या संवादातून आज हे शिकायला भेटलं की त्वचेची काळजी ही लक्झरी नाही तर ती गरज आहे. उन्हाळ्यातील थोडीशी काळजी, योग्य सवयी आणि साधे उपाय हेच आपल्या सौंदर्याचं खरं रहस्य आपण म्हणू शकतो. महिलांना स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमची त्वचा तुमच्या हातात आहे, त्याचं आरोग्य सांभाळणं हे सुद्धा तुमच्याच हातात आहे. आजच्या उपयुक्त मार्गदर्शनासाठी मी सुनीता मॅमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू मॅम, थँक्यू मला बोलवल्याबद्दल, थँक्यू रेडिओ मन.
0: असेच तुमचं सहकार्य आम्हाला लाभत राहो. आपण यापुढे सुद्धा अनेक वेगवेगळ्या विषयांवर मॅमशी संवाद साधणारच आहोत आणि जाणून घेणार आहोत आपल्या मनातील प्रश्न आणि काळजी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: हॅलो फ्रेंड्स, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, यशाच्या दिशेनं एक नवं पाऊल टाकण्यासाठी तयार आहात ना? कारण खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी घेऊन येत आहे तरुणांसाठी एक भन्नाट संधी, स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. होय मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त शिक्षण पुरेसं नाही आहे, तर आवश्यक आहे नवीन कौशल्यांची जोड. आणि याच विचारातून सोसायटीच्या प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक स्पेशल स्किल बेस्ड कोर्स आयोजित केला जाणार आहे. कुणाला हवंय कम्युनिकेशन स्किल, कुणाला हवंय टेक्नॉलॉजीचं ज्ञान, कुणाला क्रिएटिव्हिटीमध्ये करिअर करायचं आहे, तर कुणाला मॅनेजमेंट आणि लिडरशिप शिकायची आहे. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार आहे स्वतःची क्षमता ओळखण्याची आणि घडवण्याची सुवर्ण संधी. आणि खरं सांगू, मी सुद्धा खूप उत्सुक आहे आणि आनंदी आहे या उपक्रमासाठी, कारण हा फक्त कोर्सच नाही तर तुमच्या उज्ज्वल भविष्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आरसा आहे. तर मग तुम्ही तयार आहात ना या भन्नाट स्किल जर्नीचा भाग बनण्यासाठी? जाणून घेऊया या कोर्सेसची खास वैशिष्ट्य, आणि त्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. सर्वप्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की या स्किल बेस्ड कोर्सेसची संकल्पना नेमकी कशी सुचली?
1: हा, तसं म्हटलं तर स्किल बेस्ड कोर्स ही संकल्पना भारतामध्ये तरी 2004 पासून युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी ऍडऑन कोर्स म्हणून आणलेली होती, पण तेव्हा कदाचित त्याला काही खूप प्राधान्य मिळालं नाही. हळूहळू कालांतराने 2014 पासून आपण म्हणूया की त्याला जास्त जोर आला, आणि मग आपण असं लक्षात आलं की स्किल इंडियाच्या रूपात ही बाहेर आली. पण मग आता प्रश्न असा आहे की जेव्हा स्किल इंडिया काही आपल्याला लॉन्च करते तेव्हा एज्युकेशन सिस्टीम मध्ये हे एनईपी प्रमाणे आलं, आणि एनईपी मध्ये हा एका प्रकारे आता आपल्याला तुम्ही करायला पाहिजे, याच्यातनं कसे काय काय फायदे होतात, अशा प्रकारचं लॉन्चिंग पॅड्स अनेक ठिकाणी आले. आणि आता तर साधारणपणे जेव्हा एनईपी 2020 आलं तेव्हापासून असं लक्षात येतं की सगळ्याच प्रकाराच्या कोर्सेस मध्ये याचा एक समावेश होणं आणि काहीतरी वेगळी गोष्ट त्याच्यामधनं तयार होणं, वेगळा माणूस तयार होण्याची खूप गरज आहे. एक साधी गोष्ट की समजा एखादा व्यक्ती एका विषयामध्ये तज्ज्ञ असेल पण त्याला त्याचं चांगलं बोलता येत नसेल त्या विषयामध्ये, तर मग त्याच्याकरता जसं कम्युनिकेशन स्किल जोडावं लागेल, अशा प्रकारचं हे स्किल त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे.
0: वा वा, खरंच आजच्या काळाची गरज बनली आहे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. पण मग याचं महत्व आपण कितपत सांगाल?
1: याचं तर अनन्य साधारण महत्व आहे, कारण आपण जसं पाहतो की आता आपलं केसी सोसायटी याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस, म्हणजे मेजॉरिटी ऑफ कॉलेजेस आता ऑटोनॉमस झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक प्रकारे त्याला रुजू करण्याकरता युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने एक मँडेटच दिलेला आहे की तुम्हाला हे करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकाराचं कराल, काय कराल, याचं एक स्वातंत्र्य सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणून UGC प्रमाणे आपल्याला पहिला अजेंडा त्यांचा असाच आहे की ऑटोनॉमस कॉलेजेस, किंवा आपण असं म्हणूया की ऑटोनॉमस कॉलेजेस कडून अपेक्षा काय, अपेक्षा ही की त्यांनी पहिले स्किल बेस्ड कोर्सेस जे आहे ते लोकल नीड्सच्या आधारावर आणि ग्लोबल नीड्सच्या आधारावर करायला पाहिजे.
0: बरोबर बरोबर. आता खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित या इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटतर्फे एक कोर्स राबवला जाणार आहे असं आपल्याला माहितीच आहे, पण मग नेमकं फर्स्ट इनिशिएटिव्ह कोणत्या डिपार्टमेंटतर्फे घेण्यात आलं आहे?
1: आता आपण याला 2026-27 पासून वन डिपार्टमेंट वन स्किल कोर्स असं केलेला आहे, पण तसं 2025 जुलै पासून दोन विभागांनी याचा इनिशिएटिव्ह चांगला घेतला. त्याच्यामध्ये सोहम विभाग योग याच्यामध्ये आपण अॅक्युप्रेशर हा कोर्स घेतला, त्याला आतापर्यंत साधारणपणे 200 लोकांनी पूर्ण केलेला आहे, आणि थोडा जो 6 मंथचा कोर्स असतो त्याच्या पण काही विद्यार्थ्यांनी त्याला कम्प्लीट केलेला आहे, त्याची आता नुकतीच परीक्षा झाली. दुसरं मी असं म्हणेन की फिलॉसॉफी विभाग, त्यांनी पण याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला, आणि गीता मॅनेजमेंट विजडम फॉर एव्हरीडेज लाईफ असं फक्त जळगाव पुरतंच नाही तर हे ऑल इंडिया लेवलचे अनेक लोक त्याच्यामध्ये सामील झालेले होते. जसं उदाहरणार्थ दिल्ली आहे, अलाहाबाद आहे, मुझफ्फरनगर आहे, खाली तुम्ही म्हणाल तर हैदराबाद, बँगलोर, चेन्नईची लोक होती, आणि तिकडे आसामची पण लोक होती. तर असा एक ग्रुप आमचा छान तयार झाला होता ज्याच्यातनं हा महिनाभर कोर्स सुरू केला गेला, आणि याच्याच मधनं आम्ही मग इतर कोर्सेस घेतले. जसं बिझनेस कम्युनिकेशन इंग्लिश असं घेतलं, त्यानंतर केमिस्ट्रीचे काही घेतले. सांगण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जर विद्यार्थी वर्ग आहे त्याला असा फायदा आहे की त्यांनी 30 तासाचा 2 क्रेडिट्सचा कोर्स करावा.
0: अच्छा.
1: हा त्यांनी केला तर त्याला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, त्याला एखादा जॉब प्रोफाईल त्याचं स्ट्रॉंग करायचं आहे आणि त्याला कुठलाही स्टार्टअप करायचं असेल, त्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.
0: पण मग हे कोर्सेस फक्त कॉलेजच्या स्टुडंटसाठी आहे की बाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा काही फायदा घेता येणार आहे?
1: हो हो, नक्कीच. कारण जे केसी सोसायटीचे विद्यार्थी आहे ते तर जेव्हा ऍडमिशन घेतील तेव्हाच याचा प्रचार प्रसार व्हावा आणि त्यांनी पटकन हा कोर्स करून टाकावा. जसा एक सेमिस्टर मध्ये केला हातविषय आहे, पण त्याच्याबरोबर इतर कुठल्याही दुसऱ्या महाविद्यालयाचे किंवा जे आता महाविद्यालयात नाहीये पण त्यांना हे करायचं आहे आणि इथे वयोमर्यादा काही नाही ठेवलेली आहे, त्याच्यामुळे ते करू शकतात. जसं उदाहरणार्थ की समजा एखाद्या लहान मुलाला कोर्स करायचा आहे जो 10 वर्षाचा आहे ते 15 वर्षाचा आहे कॉलेजमध्ये, नाही तोही करू शकतो. आणि जो व्यक्ती कॉलेज आता लेवलच्या बाहेर गेलेला आहे किंवा जो रिटायर्ड सुद्धा झालेला आहे त्याला पण अनेक कारणामुळे, त्याच्या आवडमुळे, विरंगुळ्यामुळे किंवा त्याला त्याचं जे प्रोफेशन असेल त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करता, असं त्याचा भरपूर उपयोग याचा होऊ शकतो.
0: वा वा. आणि या कोर्समध्ये थिअरी सोबत प्रॅक्टिकल ट्रेनिंगला सुद्धा महत्व दिलं जाणार आहे का?
1: प्रश्नच नाही, कारण की प्रॅक्टिकल ट्रेनिंगच याच्यामध्ये महत्वाचं आहे. आतापर्यंत आम्ही असं बघत होतो की साधारणपणे 60-40 म्हणजे 60 थिअरी आणि 40 प्रॅक्टिकल करत होतं, म्हणजे हे अगदी रिव्हर्स प्रोसिजर करायला पाहिजे. 60-70 हे प्रॅक्टिकल ठेवायला पाहिजे आणि थिअरी आता तर विद्यार्थी अनेक प्रकारे मिळवूनच घेतात कसं असलं पाहिजे, पण ऍक्च्युली हँड्स ऑन प्रॅक्टिस जी आहे ती जास्तीत जास्त जितकी राहील तितका कोर्स हा जास्त चांगला होऊ शकतो.
0: बरोबर बरोबर. मॅडम, असं आहे आजच्या काळात तरुणांकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे स्पेशल स्किलची कुठेतरी कमतरता जाणवत असते, तर त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: हो ना, म्हणूनच तर हा सगळा प्रयोजन करण्यात आला. डिग्री तर मिळून जाते, जसं सर्टिफिकेट मिळून जातं, एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन, PhD सुद्धा, हे सगळ्या डिग्री त्यांना मिळून जातात. पण जर त्यांना एखादी गोष्ट समजा एका फॉर्मॅटमध्ये लिहायला सांगितली, वाचायला सांगितली किंवा काही त्यांच्यामध्ये इनोव्हेशन करायला सांगितलं तर ते करू शकत नाही, कारण की ते कुठेतरी स्टकअप होऊन जातात. तर मला असं वाटतं की हे सगळे उपक्रम त्यासाठी आहे की तुम्ही सगळ्या गुणांचा वापर करून जितकं बेस्ट आपली पर्सनॅलिटी तयार करू शकता, नॉलेज गेन करू शकता, जास्तीत जास्त तुम्हाला अकॅडमिकमध्ये तुमची प्रोफेशन्सी वाढवता येईल याच्याकरताच हा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
0: पण मग मला जाणून घ्यायला आवडेल की विद्यार्थ्याच्या करिअर आणि रोजगाराच्या दृष्टीने हे कोर्सेस कितपत फायदेशीर ठरतील?
1: हे रोजगार विमुख आहेतच, कारण की याच्यामध्ये जर तुमचं स्किल वाढवलं तर तुम्हाला, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुमचं बोलणं चांगलं आहे, तुम्हाला एखादी गोष्ट नीट स्पष्ट समजून सांगता येते, तर नॅचरली त्याचा नंबर तर पुढे लागेल ना.
0: बरोबर.
1: म्हणून अशा प्रमाणे तो एक बेसिक भाग आहे. त्यानंतर ज्या प्रोफाईलमध्ये तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही जास्त नॉलेज वाढवलं आणि त्याचं प्रेझेंटेशन पण चांगलं केलं तर त्याच्यामध्ये निश्चित तुमची जी एक वर्णी आहे म्हणायला पाहिजे ती चांगली लागेल. आणि जॉब मिळवण्याकरता जर ते स्पेसिफिक स्किल, जसं मी तुम्हाला म्हटलं की इंग्लिशचे केले किंवा केमिस्ट्रीचं केलं किंवा
0: एखादं
1: फिलॉसॉफीचं झालं, योग आणि तुमचं अॅक्युप्रेशरचं झालं, तर त्याच्यात तुम्ही तज्ज्ञ झाला की तुम्हाला आपोआपच त्याच्यामध्ये अनेक ऑफर्स येतील. तुम्ही घरी बसून पण काही गोष्टी सुरू करू शकता, त्याच्याबरोबर तुम्ही ऑफिसच्या पण स्किल आत्मसात करून तिथे पुढे जाऊ शकता.
0: भविष्यात आणखी कुठल्या डिपार्टमेंट्सतर्फे असे कोर्सेस आयोजित केले जाणार आहेत?
1: प्रयत्न असा सुरू झालेला आहे की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कोर्सेसची आपण एक नोंद घेतलेली आहे, पण उद्देश असा आहे की 30-35 विभाग इथे आहेत आणि त्या 30-35 विभागांनी एक डिपार्टमेंट एक कोर्स हा सुरू केला तर 35 तरी कोर्सेस आपल्याकडे सुरू होतील. म्हणजे त्या विभागाचा विद्यार्थिनी त्या विभागाचा कोर्स तर करेलच, पण इतर कुठल्या विभागाच्या व्यक्तीला जर हवं असेल तर तो पण हा कोर्स जॉईन करू शकतो. त्यामुळे याची अपेक्षा तरी अशी आहे की प्रत्येक विभागाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि आता मोजक्या जरी लोकांनी घेतलेला असेल तरी त्याचा फायदा निश्चितच आत्ताच 5-6 महिन्यामध्ये दिसून येत आहे.
0: मॅडम, आजच्या जेनजीचा विचार करता आपण जर जेनजींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या कोर्सेसची जी रचना आहे ती कशी करण्यात आली नेमकी?
1: हा तर खूप महत्वाचाच भाग आहे. जेनजीस करता आपण एक नवीन कोर्स पण सुरू केलेला आहे. ते इतके टेक्नोसेवी आहे, डिजिटल सिस्टम इतक्या त्यांच्या हाताशी आहे की त्यांना जर ह्या गोष्टी ऑनलाईन दिल्या तरी ते शिकायला तयार आहे आणि हायब्रिड मोडमध्ये पण दिल्या म्हणजे काही म्हणजे ऑफलाईन काही ऑनलाईन तरी ते आत्मसात पटकन करून घेतात आणि ऑफलाईन जरी दिलं त्याच्यामधनं ते जाऊन त्यांचे असाइनमेंट अनेक डिजिटल माध्यमातून त्याचे नॉलेज मिळवू शकतात. जेनझीचा जो इश्यू आहे की तो आता साधारणपणे 2000 सालापासनं ते 2012 पर्यंत झेनझी 2012 पुढचे 2024 पर्यंतचे अल्फा या सगळ्या एज ग्रुपला मला वाटतं ही पर्वणीच आहे. ज्या गोष्टी त्या सगळीकडे जाऊ शकत नाही ते घरी बसून करू शकतात आणि जिथे ते जाऊ शकतात तिथे आणखीन ॲडिशनल नॉलेज आपल्या या डिजिटल माध्यमातून मिळवू शकतात. मला वाटतं त्यांच्याकरता हा मोठा कॅनव्हास आहे.
0: खरं खरं आणि जेनझी आजकाल असे आहेत ना त्यांच्याकडनं आपल्याला सुद्धा बरंच काही शिकायला मिळतंय सध्या. पण आपण त्यांच्याशी जर समरस झालो तर नक्कीच त्यांचाही बेनिफिट होईल आणि आपल्यालाही काही नवीन शिकायलाच मिळेल. पण या कोर्सेस नंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि इंटर्नशिपची काय कशी व्यवस्था केली?
1: सर्टिफिकेट तर डिझाईन केलेलाच आहे कारण एपीजे अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहे. जे आता मी एक असं तुम्हाला सांगून इच्छिते की साधारणपणे 15 कोर्सेस आपण केलेले आहे. जसं आता अॅक्युप्रेशरचे 2-3 झालेले आहे, त्याच्यानंतर आणखीन जसं फिलॉसॉफीचे 3 झालेले आहे, डेव्हलपमेंट प्रोग्रामचे 3 असे मिळून तसे 15 कोर्सेस झालेलेच आहे. त्याच्यात आपण सगळ्यांना सर्टिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 30 hours to credit असं सुद्धा लिहून त्यांना दिलेलं आहे. तर सर्टिफिकेट तर त्यांना मिळणारच आहे ज्याचा उपयोग ते अनेक ठिकाणी करू शकतात. पण प्रश्न असा येतो की त्यांना इंटर्नशिपमध्ये असा फायदा होईल की समजा ते AI ट्रेंड आहे, समजा त्यांना आणखीन कम्प्युटर सिस्टम त्यांच्या हाताशी आहे, ते बोलू चांगले शकतात, प्रेझेंटेशन एखाद्या दुसऱ्या विषयाचं नॉलेज घेऊन उदाहरण त्याच्यामध्ये जोडून समजावून सांगू शकतात, पटवून सांगू शकतात, ट्रेनिंग घेऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अप्स अँड डाऊन्स येतात ते याला समजावून सांगू शकतात. तर इंटर्नशिपला त्याला जोडलं तर अशी ऑलरेडी प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही जे जळगावचे असे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी ऑलरेडी डिजिटल सिस्टमशी जोडून ट्रेनिंग द्यायला तयार आहे त्यांना आपण 3 महिन्याची ट्रेनिंग देण्याचं जोड केलं असल्यामुळे यांना तो दुहेरी फायदा त्याच्यामध्ये नक्की मिळू शकेल.
0: खरंच खरंच. तर हा सर्टिफिकेट कोर्स आहे, सुंदरच आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि पालकांनी नक्कीच आपल्या पाल्यांना या स्किल बेस्ड कोर्सेससाठी प्रोत्साहित करायलाच हवं. पालकांसाठी सुद्धा हा कोर्स उपलब्ध होऊ शकतो का मॅडम?
1: अगदी अगदी. मी तुम्हाला म्हटलंच की एज याच्यामध्ये काही मर्यादा नाही आहे आणि तुम्ही एक अगदी योग्य पॉइंट उचलला कारण की माझी जी तळमळ आहे ती टीचर्स आणि प्राध्यापकांनी पण हा केला पाहिजे. कारण की त्यांनी केलं तर मग ते विद्यार्थ्यांना त्याचं महत्व सांगू शकतात. जसं आपण शिकत होतो ते शिकल्यानंतर तो विषय आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो. तर सिमिलरली जर टीचर्स काही सगळे पारंगत नसतात, जे पेरेंट्स आहे ते सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत नसतात, एक विषय त्यांनी केलेला असतो पण त्यांनी आता हे सगळा मल्टीडिसिप्लिनरीचा युग आहे आणि हे सगळं आता अवेलेबल आहे आणि म्हणून त्यांनी ते समजा केलं तर मला अगदी निश्चित खात्री वाटते की घरचं तसं वातावरण होऊ शकेल. मी त्याच्याकरता तुम्हाला एक उदाहरण सांगेन की आमच्याकडे एक अशी लेडीज होत्या की त्यांनी 12वी पास झालेल्या होत्या आणि त्यांच्या मुलीला त्यांनी पुढे शिकवण्याचं ठरवलं आणि जेव्हा मुलगी अंडर ग्रॅज्युएशनमध्ये तिने ऍडमिशन घेतली तर यांनी पण त्याच्याबरोबर ऍडमिशन घेतली आणि मग त्या दोघी जणी एकत्र अभ्यास करायच्या, परीक्षा पण त्यांनी एकत्र अशा अभ्यास करून दिल्या आणि त्याच्यातनं एक छानसं घरात अभ्यासाचं वातावरण तयार झालं
0: आणि कुठेतरी जनरेशन गॅप कमी व्हायला मदत होते.
1: म्हणजे आई फक्त नुसती खायला पिण्या द्यायला रागवायला असंच नाही तर त्यांचं मैत्रीसारखं वातावरण होऊन त्यांनी एक चांगला अभ्यास करू शकला. मला असं घरोघरी आनंदाचं वातावरण होऊ शकतं.
0: मॅडम, या निमित्ताने जे विद्यार्थी करिअरच्या अजूनही संभ्रमात आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: हो, हे अगदी बरोबर आहे की त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की काही लोक करिअरच्या संभ्रमात आहे म्हणजे एक तर त्यांनी आपलं जे विषय निवडलेला आहे तो त्यांच्या आवडीचा निवडलेला नाहीये आणि म्हणून त्यांना प्रश्न पडतो, अरे मी याच्यात कसं पुढे जावं कारण की ती आवडच नाहीये. तर हा एक प्रश्न आहे. तेव्हा त्यांनी अजूनही म्हणजे जो काही त्याचा एज असेल त्याच्यामध्ये करिअर शिफ्ट करायला काही हरकत नाही, स्किल त्याचा एक माध्यम आहे. मेन जरी त्यांनी बदललं तरी त्याच्यामध्ये काही आवश्यक स्किल्स जोडले तर त्याला एक चांगला मार्ग मिळू शकतो. आणि ज्यांनी करिअर बरोबर निवडलं आहे पण तरी अडचणी येतात आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे अडचणी आहेत, जसं आता कोणाला लिखाणामध्ये येत असेल, कोणाला बोलण्यामध्ये येत असेल, कोणाला आणखीन कुठल्या इश्यूशी जोडलं असेल, त्या त्या प्रमाणाचे त्यांनी जर कोर्सेस केले आणि आता सगळेच कोर्सेस अवेलेबल आहे आणि तेच आपण मॅक्सिमम घेणार आहोत तर केलं तर त्यांना निश्चित एक कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल.
0: आता शेवटी मला जाता जाता विचारायला आवडेल की या कोर्सेसमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला हवं?
1: अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त त्यांना माहिती मिळावी याच्याकरता मला वाटतं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. मग ते इथले टीचर्स आहे, प्रोफेसर्स आहे, डीन आहे. इनफॅक्ट मी म्हणेन की अकॅडमिक डायरेक्टरलाच्या कडे सुद्धा येऊन त्यांनी विचारणा केली तर आम्ही पण सांगू की हे कोर्सेस आम्ही किमान आपण सुरू केले की एका विभागाला एक कोर्स, पण त्याच्यामध्ये समजा कोणी दोन कोर्स केला तरी चालेल, पण ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी पण स्वतः इनिशिएटिव्ह घ्यावा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे माहिती घेऊन मला कोणतं सुटेबल आहे याच्याकरता ते गेले तर मला वाटतं केसी सोसायटी याच्या मदत करायला तयार राहील.
0: नक्कीच नक्कीच, खूप छान. आणखी एक शेवटचा प्रश्न की हे कोर्सेस जे असतील ते ऑनलाईन स्वरूपात की ऑफलाईन स्वरूपात असते?
1: हा मुद्दा नेहमीच असतो. आता याच्यामध्ये आतापर्यंत जे 15 कोर्सेस केले ते 3 प्रकारचे आहे. एक ऑफलाईन होतं, एक ऑनलाईन होतं पूर्ण, आणि तिसरं हायब्रिड मोडचं होतं. आता काही कोर्सेस आहे जे ऑनलाईन सहज शक्य आहे तर त्याला आम्ही ऑनलाईन मध्ये टाकलं. जसं बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन कोर्स जो होता त्याच्यानंतर एक जो पूर्णपणे ऑफलाईन होता तो सॉइल अँड वॉटर टेस्टिंग होता. कारण की तिथे जिथे त्यांना प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करावं लागतं त्याला आपल्याला शक्यतो ऑफलाईन ठेवायला पाहिजे. आणि जिथे शक्य आहे तिथे आपण ऑनलाईन ठेवू शकतो आणि हायब्रिड पण ठेवू शकतो. त्यामुळे तिन्ही प्रकारचे राहतील असं मला सांगायला वाटतं.
0: खूप सुंदर पर्वणीच आहे विद्यार्थ्यांसाठी. खरंच शिक्षणासोबत कौशल्याची जोड मिळाली तर यशाचा मार्ग आणखी सोपा होतो. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा हा उपक्रम अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरेल यात शंकाच नाही. मॅडम, आजच्या या खास संवादासाठी मनस्वी आभार.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.

नमक हलाल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी. अंजाण यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: हॅलो, नमस्कार श्रोते हो, मी आहे रेडिओ मनभावन 90.8 FM ची आज शुभांगी, आणि आजच्या ओल्ड इज गोल्ड या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण सफर करणार आहोत अशा एका जगात जिथे सुरांचा राजा आणि गळ्यांची राणी एकत्र येतात. होय, आपण बोलतोय किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल. चला तर मग सुरू करूया हा खास शो ओल्ड इज गोल्ड. या गाण्यातील आर्तता आणि संवादात्मक शैली आजही काळजाला भिडते. तेरे बिना जिंदगी से कोई. आंधी चित्रपटातलं हे गाणं, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार. ऐकूया हे खास गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: गाता रहे मेरा दिल. रोमांस आणि निसर्गाचा अप्रतिम संगम असलेलं हे सदाबहार गाणं चित्रपट गाईड, संगीत दिग्दर्शक SD परमन, गीतकार शैलेंद्र.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: हाय, मी आरजे स्वरा। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: साधेपणा आणि भावना, रिपीट, साधेपणा आणि भावनांचा सुंदर आविष्कार। चित्रपट आराधना, संगीत दिग्दर्शक SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी। कोरा कागज था ये मन मेरा।

0: गेले रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: एक खट्याळ आणि ऊर्जेने भरलेलं गाणं जे ऐकताच पाय थिरकायला लागतात. चित्रपट हिरापन्ना, संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तेरे मेरे मिलन किए रहना। शास्त्रीय बैठक असलेलं आणि मनाला शांतता देणारं हे गाणं चित्रपट अभिमान, संगीत दिग्दर्शक एस टी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: प्रिय व्यक्तीच्या येण्यानं आयुष्य कसं उजळून निघतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आंधी चित्रपटातलं हे गाणं। संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन, गीतकार गुलजार।

श्रोते हो, किशोरदांचा तो बिनधास्त आवाज आणि लता दिदींची ती सात्विक सुरावट हे समीकरण म्हणजे भारतीय संगीताचं लेणं आहे. ही गाणी फक्त गाणी नसून एक अनुभव आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. यानंतर आपकी कसम या चित्रपटातलं जय जय शिवशंकर हे गाणं आता आपण ऐकूया. संगीतकार R.D. बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, पुन्हा एकदा आपकी कसम या चित्रपटातलं हे छानसं गाणं आपण ऐकूया, करवटे बदलते रहे सारी रात हम। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी।

गोल्ड इज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया रॉकी या चित्रपटातलं क्या यही प्यार है. संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्डीज गोल्ड मध्ये यानंतर ऐकूया लव्ह स्टोरी। या चित्रपटातलं हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आहेत आनंद बक्षी।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर अजनबी चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत आता आपण ऐकूया।

0: श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात पुढचं गाणं आपण ऐकूया. कालापानी या चित्रपटातलं संगीतकार आर डी बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी.

0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: यानंतर पुन्हा एकदा आंधी चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया। संगीतकार आर डी बर्मन आणि गीत आहे गुलजार यांचं।

यानंतर बॉम्बे टू गोवा या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकूया.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं ड्रीम गर्ल चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूया.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग। यानंतर कामचोर या चित्रपटातलं राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं अंजान यांनी लिहिलेलं हे गाणं आता आपण ऐकूया।

0: श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चरस चित्रपटातलं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत.
2: गुड नाईट.
3: हां गुड नाईट.
2: अच्छा गुड नाईट.

0: मित्रांनो, किशोरदांची मस्ती आणि लता दिदींचा गोडवा जेव्हा एकत्र येतो तेव्हा काळ थांबतो. आज आपण त्या सुवर्ण काळाचा प्रवास केला. आर डी बर्मन यांच्या संगीताची जादू आणि या दोन महान गायकांचे स्वर आजही गाणी ऐकताना मन प्रसन्न होतं, हो ना?
1: श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हाय, हॅलो, नमस्कार. रेडिओ मन भवनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आर्जे शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास.

लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

सदस्यांनो, ज्या गाण्याने एलपी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकल सुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना. मिलन चित्रपटातलं हे गाणं, गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एलपींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर, ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी.

तर श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य. आहा, या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पिननी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं. लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे. नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा.

0: श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्विस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वाह. अँथनी गोन्सॉल्विस हे प्यारेलाल जींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
4: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: बोगी नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्वेज।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोचित राहू
4: क्या

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि अल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी अल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबूरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

नंतर आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दीदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कट जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत पॅरेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत, फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919. प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50 शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70 आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90 पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकिजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकिजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केला आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया। ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास। एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे।
2: एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी।

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं. ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवनसाथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया. यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली आहे।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आरडी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50s च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90s च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे.

श्रोतेहो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये. आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेजसुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची आरजे शुभांगी, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हॅड टचिंग. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. या कार्यक्रमात आज आपण ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले काही निवडक गीतं. हे दोन नाव म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील ऊर्जेचा महासागर. या जोडीने रोमॅन्टिक गाण्यांपासून ते धम्माल मस्तीच्या गाण्यांपर्यंत सगळंच गाजवलंय. तेव्हा सुरुवातीला ऐकूया चलती का नाम गाडी. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, कलाकार किशोर कुमार आणि मधुबाला. जेव्हा प्रेमात थोडी खेचाखेची आणि भरपूर मस्ती असते तेव्हा हे गाणं ओठांवर येतं. कारच्या इंजिनच्या आवाजात सुरू होणारा हा सुरांचा प्रवास. या गाण्यातील एक विशेष आवाज किशोरदांनी स्वतःच्या कल्पनेतून काढला होता, जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. ऐकूया हे सुंदर गाणं. हाल

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतहो, यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकूया चित्रपट खेल खेल में। संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशन बावरा, कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग। तरुण पिढीचा सळसळता उत्साह आणि आर डी बर्मन यांचे हार्ट टचिंग बीट्स हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी किशोरदांना विचारलं होतं, इतकी एनर्जी कुठून आणता? त्यावर किशोरदा म्हणाले होते, फक्त चहा आणि तुमची साथ। तर अशीच साथ तुम्ही सुद्धा आम्हाला देत राहा, ऐकत राहा रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांकी सोबत। ऐकूया सुंदर गाणं एक।

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली धम्माल गीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूया चित्रपट पेइंग गेस्ट. संगीतकार ST बर्मन, गीतकार मजरूह सुलतानपुरी, देव आनंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सदाबहार गाणं छोड दो आचल जमाना क्या कहेगा, काळाच्या पुढचं गाणं जिथं प्रेमातला रुसवा फुगवा अत्यंत गोड शब्दात मांडलाय. देवानंद यांच्या स्टाईलला साजेसा आवाज देण्यासाठी किशोरदांनी या गाण्यात अनेक ठिकाणी यॉडलिंगचा हलका स्पर्श सुद्धा दिला आहे. ऐकूया हे सुंदर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटातलं भली भली सी एक सूरत, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि यातील कलाकार आहेत नवीन निश्चल, अर्चना. साधे शब्द पण अफाट गाजलेलं हे गाणं जे आजही ऐकताना फ्रेश वाटतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी किशोर कुमार खूप जोक्स सांगत होते, विनोद सांगत होते, किस्से सांगत होते, ज्यामुळे आशाताईंना हसू आवरत नव्हतं आणि अनेक रिटेक्स करावे लागले होते. भली भली सी एक सूरत

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आता ऐकूया सीता और गीता या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी यांचं गीत. हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रित झालेलं हे एव्हरग्रीन गाणं ओ साथी चल. स्केटिंग करताना गायलेलं हे गाणं आजही पिकनिकची आठवण करून देत असतं. गाण्यात जे स्केटिंगचे दृश्य आहे त्यासाठी गाण्याला एक गती म्हणजे पेस देण्याचं काम आशाताईंच्या हरकतींनी यात केलेलं आहे. तेव्हा ऐकूया ब्युटिफुल सॉन्ग.
2: अरे अरे ए ए

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, यानंतर महल या चित्रपटातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. यातील कलाकार आहेत देव आनंद आणि आशा पारेख. आखो आखो मे. न बोलता बरंच काही सांगून जाणाऱ्या डोळ्यांची ही संगीतमय गोष्ट. या गाण्यात किशोरदांनी देव आनंद यांच्या अभिनयाला हुबेहूब पकडण्यासाठी मध्येच थोडा श्वास रोखून घातलाय. तुम्ही नक्कीच त्या जागा ओळखाल अशी मी आशा करते. ऐकूया हे खास गाणं.

0: करा आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर तीन देविया या चित्रपटातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, देव आनंद आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत अरे यार मेरी तुम भी हो गजब, एका चालत्या गाडीतलं गाणं जिथे प्रियसीची खोड काढणारा प्रियकर आहे. गाण्याच्या शूटिंग वेळी देव आनंद खरोखर गाडी चालवत होते आणि किशोरदा मागे बसून त्यांना गाण्याच्या ओळी समजावत होते. ऐकूया सुंदर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये पुढचं गाणं ऐकूया. यादो की बारात या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत. यातील कलाकार आहेत तारिक खान आणि नीतू सिंग. ओ मेरी सोनी, गिटारच्या तारांवर छेडलेलं प्रेमाचं एक हळवं सॉन्ग. या गाण्यातील ओ मेरी सोनी ही लाईन आर डी बर्मन यांनी एका इंग्लिश ट्यूनवरून प्रेरणा घेऊन बनवली होती.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर कार्यक्रमात ऐकूया आनंद आश्रम। या चित्रपटातलं श्यामल मित्र संगीतकार गीतकार इंदिवर सारा प्यार तुम्हारा। बंगाली मातीचा सुगंध असलेलं हे गाणं मनाला एक वेगळीच शांतता देतं। हे गाणं ओरिजिनल बंगाली गाण्याचं हिंदी व्हर्जन आहे। किशोरदांनी यासाठी विशेष रियाज सुद्धा केला होता।

यानंतर ऐकूया जवानी दिवानी या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार आनंद बक्षी आणि यातील कलाकार आहेत रणधीर कपूर आणि जया बच्चन. जाने जा ढूंढता फिर रहा, हाय पिचवर गाण्याची आशाताईंची ताकद आणि किशोरदांचा पहाडी आवाज. या गाण्यातील आलाप जो आहे त्यासाठी आशाताईंनी एकाच टेकमध्ये रेकॉर्डिंग पूर्ण केलं होतं.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग।
1: यानंतर ऐकूया अवतार या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं दिन महिने साल गुजरते जाएंगे हे गाणं ऐकून किशोरदा भावुक झाले होते आणि म्हणाले होते की हे गाणं माझ्या आयुष्याशी मिळतं जुळतं आहे, काळ बदलतो पण प्रेम तेच राहतं हे सांगणारं एक भावनिक गाणं।

श्रोते हो आपण ट्यून केलाय रेडिओ मन भवन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये ऐकूया पुढचं गाणं. प्रेमातल्या वचनांची ही सुश्राव्य गुणपण. हे गाणं आर डी बर्मन यांच्या सर्वात प्रिय फेवरेट ट्यून पैकी एक होतं. ये वादा रहा ऋषी कपूर आणि टीना मुनीम यांच्यावर चित्रित झालेलं हे स्पेशल गाणं.

गाण्यानंतर कार्यक्रमात ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कलाकार आहेत अमिताभ बच्चन आणि झीनत अमान. व्हेनिसच्या पाण्यात नौकेवर गायलेलं हे गाणं जगभरात प्रसिद्ध झालं. गाण्यातील जो इटालियन आवाज ऐकू येतो तो तिथल्या स्थानिक व्यक्तीचा आहे, जो आर डी यांनी स्पॉटवर रेकॉर्ड केला होता. दो लफ्जों की है दिल की कहानी.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: यानंतर ऐकूया काश्मीर की कली या चित्रपटातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं एस एच बिहारी यांचं गीत शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं हे खास गाणं इशारो इशारो में दिल लेने वाले. ओपी नय्यर यांचा ताल आणि काश्मीरचं सौंदर्य वा. किशोरदांनी शम्मी कपूर यांच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी हे गाणं उभं राहून रेकॉर्ड केलं होतं. असे हे खास किस्से आहेत प्रत्येक गाण्यामागचे. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

यानंतर कार्यक्रमात ऐकूया अलबेला या चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारं हे खेळकर गाणं. हे गाणं किशोरदांच्या अत्यंत आवडीचं होतं आणि ते आपल्या स्टेज शो मध्ये हमखास हे गाणं गात असत.

0: मंडळी हे होते किशोर आणि आशा यांच्या सुरांचे काही मोती. हे फक्त संगीत नाही तर त्या सुवर्ण काळाचा एक जिवंत इतिहास आहे. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

के पहला

तुझसे क्या शिकवा, दीवाना है दीवाना, मुझसे क्या

तुझसे क्या शिकवा, दीवाना है दीवाना, मुझसे क्या

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: घनु वाजे घुण घुणा, वारा वाहे ऋण झुणा, भवतार कुहा काना, वेगे भेटवा का. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभंग नसून ती एक विराणी आहे. विरहिणी जे गाते ती विराणी, ज्या प्रेयसीला प्रियकराचा वियोग झाला आहे, ज्या भक्ताला ईश्वराचा वियोग झाला आहे, ज्या गोपिकांचा कृष्णाचा वियोग झाला आहे, त्यांचा धावा, त्यांची विनवणी, त्यांची आळवणी, त्यांचं आक्रंदन, त्यांचं रुदन, त्यांना ईश्वराच्या दर्शनाची लागलेली भूक म्हणजेच विराणी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता लागलेसी भूक, ही भूक अन्नाची नाही, ही भूक शरीराचीही नाही, विरहिणीला लागलेली ही भूक ईश्वर दर्शनाची आहे. तुका म्हणे आता, आता हा जो शब्द आहे तो या विराणीत सहज आला आहे. भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ यांच्यात आता हा शब्द या तिन्ही काळात लीलया फिरतो. तशी विरहिणी प्रियकराच्या विरहात त्रिखंडात तिन्ही काळ फिरत असते. विरहिणी हा काव्य प्रकार कुणी केव्हा प्रथम सुरू केला हे कोणालाच ज्ञात नाही. विरहिणी लिहिताना ज्ञानेश्वरांची जी उत्कट शैली आहे ती पाहता हा काव्य प्रकार ज्ञानेश्वरांनी सुरू केला असे म्हणणे धाडसाचे होणार नाही. ज्ञानेश्वर हे 12व्या शतकातले तर मीराबाई 15व्या शतकातली. मीरेच्या विराण्या वाचताना जो हात आपण पुस्तकावर ठेवतो तो हात विराण्यातून झरणाऱ्या अश्रूंनी ओला होतो, इतक्या त्या विराण्या करुण आहेत. मतजा जोगी को विरहिणी को गत जाणे हो, घायल की गत घायल जाणे, रमैया बिन नींद ना आवे, माई माई कैसे जीवरी. अशा हजारो विराण्यांनी मीराबाईचे वाङ्मय समृद्ध झाले आहे. ह्या मीराबाईच्या कवनावर ज्ञानेश्वरांची छाप दिसून येते. मीरा आणि ज्ञानेश्वर यांच्या कालखंडात 400 वर्षाचे अंतर आहे, तरीही मीराबाईच्या काव्यावर ज्ञानेश्वरांची छाप का? समग्र ज्ञानेश्वर आणि समग्र मीराबाई यांच्या वाङ्मयात अनेक साम्यस्थळे दाखविता येतील. मीराबाई ही स्त्री आहे.